मध्यमवाहिनी उंची 1968 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज वार शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: ಭಗವಾನ್ ದೇಹಿ ಮನೋವೃತ್ತಿಯನುಸಾರಿಣೀಂ ತಾರಿಣೀಂ ದುರ್ಗ ಸಂಸಾರ ಸಾಗರಸ್ಯ ಕುಲೋದ್ಭವಾಂ ಇತಿ ಶ್ರೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೇ ಅರ್ಗಲಾ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.
1: श्रोते आताच आपण सतीश आगरकर यांच्या स्वरातलं अर्गला स्तोत्र ऐकलं. गिरवणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन, प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया या भूपाळीनं.

श्रोतेहो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली भूपाळी ऐकलीत. सुरेश भट यांची ही रचना संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात समिता म्हात्रे यांचं भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण संत नामदेव महाराज यांचा अभंग ऐकलात, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अनुराध पौडवाल तसंच सहकारी यांच्या स्वरात. भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांच्या स्वरात हिंदी भजन.

समूह स्वरातलं गीत आपण ऐकलं. या रचनेबरोबरच प्रभातवंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात

0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे कृषी वार्ता या कार्यक्रमाची. यामध्ये ऐकूया मूग लागवड याविषयीची संकलित माहिती, वाचक स्वर महेश नामदार यांचा.
1: मंडळी, मुगाचं पीक हे द्विदल वर्गातलं पीक असल्यामुळं चांगलं उत्पादन देणारं आणि जमिनीचा कस वाढवणारं असं पीक आहे. खरीपात केवळ पावसाच्या जीवावर माडं अगर ज्वारी बाजरीमध्ये मोघण म्हणून अगर मिश्र पीक पद्धतीत हे पीक घेण्याचा प्रघात आहे. चांगल्या व्यवस्थापनात खरीपात साधारणतः 3 ते 5 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि तेही केवळ 70 ते 90 दिवसाच्या कालावधीत. म्हणून मुगाचं पीक हे कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणारं, जमिनीचा कस वाढवणारं, बहुविध पीक पद्धतीत उपयुक्त असणारं, थोडाफार चारा देणारं असं पीक असल्यामुळं या पिकाकडं आपण प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. अधिक उत्पादनासाठी फुले मूग 1 आणि 2 तसेच S8 जळगाव 781, वैभव BPMR 145 इत्यादी वाणांची निवड आपण करायला हवी. मध्यम भारी अगर हलक्या पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत याची चांगली लागवड करावी. पूर्व मशागत करून घेतलेल्या जमिनीत साधारणतः एकरी 4 ते 6 गाड्या कुजलेलं शेणखत घालावं आणि मग खरीपात चांगला पाऊस पडल्यानंतर 30 सेंटीमीटर अंतरावर आपण याची पेरणी उरकून घ्यावी. मुगाच्या पिकाला साधारणतः 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान तसंच 600 ते 700 मिलीलिटर पाऊसमान मानवतं. पेरणीपूर्वी 1 किलो बियाण्याला जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी आणि मग मुगाची पेरणी ही साधारणतः 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करावी आणि 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर याचं बी पडेल अशा तऱ्हेनं त्याची लावण करावी. पेरणीच्या वेळीच 1 गुणे युरिया आणि 3 गुणे सुपरफॉस्फेट या रासायनिक खताची मात्रा एकाच हप्त्यात द्यावी. 1 एकर पेरणीसाठी 5 ते 6 किलो बियाणं पुरेसं होतं. पेरणी सडपातळ होणं हे जरुरीचं आहे. उगवणीनंतर दाटीच्या ठिकाणची विरळण करावी. नांगी दिसत असल्यास बी टोकून नांगी भरून घ्यावेत. महिन्याच्या आत 1 खुरपणी आणि 1 कोळपणी करून मुगाचे पीक तणविरहित ठेवावं. खरीपात पावसाने ताण दिल्यास एखादं संरक्षित पाणी देणं अपेक्षित आहे. 1 एकर पेरणीसाठी आपल्याला साधारणतः 5 ते 6 किलो बियाणं पुरेसे होतं. मुगाच्या पिकावर भुरी, केवडा, पानं आकसणं, करपा, मूळ कुजणे इत्यादी रोग येतात, तर फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, केसाळ आळी, खोडमाशी, भुंगेरे, शेंगा पोखरणारी आळी इत्यादी किडींचा उपद्रव होतो. यांच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम बीज प्रक्रिया करणं हे खूप महत्वाचं असून गंधक, फॉस्फॅमिडोन यांच्या फवारण्या वेळोवेळी कराव्यात, म्हणजे रोग कीड आटोक्यात येऊन आपल्याला अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळवता येईल.
0: मूग लागवड याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकलीत महेश नामदार यांच्या आवाजात. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचं सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे

0: संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजी ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचे प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात, मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.

आकाशवाणी सांगली केंद्र 6:50 आणि 20 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित

0: त्या ट्रीटमेंट झाला म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सी ज्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे पीएच टीडीएस सीओडी बीओडी असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियंट्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात मायक्रोब्स असतात जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे डीओ डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स हायड्रोकार्बन्स पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवं ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठल्या याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचं आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे त्यामुळे आज आपला कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही आता एक एक्झाम्पल देते आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतो आहे आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसतात पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते पण आपल्यात मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन त्याशिवाय काय नाही म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे पॅथोजन एलिमिनेशनसाठी का कारण हे म्हणजे रोग पसरतात त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे
1: श्रोते हो आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्वाची सूत्रे लागू करू शकतो धन्यवाद
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलं दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल

शुद्ध आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:20 एक गाणी ताजेतवाने, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. गाणी मनातली 7:45 सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:40 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:10 कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम, यामध्ये किशोरवयीन मुलींचे लैंगिक आरोग्य आणि भवितव्य, सहभाग डॉक्टर ज्योती रोकडे यांचा. 9:30 आजचे पाहुणे, यामध्ये

चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांची खास मुलाखत. या मुलाखतीचा भाग दुसरा. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:15 गांधी वंदना. एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 10:23. गाता रही मेरा दिल हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11 वाजता. 11:40 आज का शब्द आज की सूक्ती भावधारा 11:40. दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये वनिता मंडळ हा कार्यक्रम. यात सुरुवातीला प्लास्टिक पिशवीमुक्त दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी संवाद, त्यानंतर आजची रेसिपी खमंग थालीपीठ, त्यानंतर पावसाला हाय प्लास्टिकला बाय ललित आणि काही कविता. 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम 1:40, भावधारा 1:45 प्रसारित होईल. 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी हे कार्यक्रम, त्यानंतर 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जातील. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30. यामध्ये पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन, यामध्ये राग मुलतानी. 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. श्रोतेहो आमच्या सायंकालीन प्रसार सभेत 5 वाजल्यापासून आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम. यामध्ये सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी, यामध्ये पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी साधलेला संवाद. 6:05 लोकसंगीत, यामध्ये भावेश कोठंगले आणि सहकारी यांनी गायले काही लोकगीत. 6:30 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:15 आजचं विधिमंडळ. 7:30 माझावर माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. यामध्ये सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची मुलाखत. रात्री 8 वाजता एक गाणी ताजी दवानी याचं पुनः प्रसारण. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. कव्वाली 8:15, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट नाही ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, रात्री 10 वाजता आजचे पाहुणे याचं पुनः प्रसारण. तसंच 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीमधल्या बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 सकाळचे 7 वाजले आहेत.

आजचा सुविचार, सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता काळानुसार संपते, परंतु सुंदर व्यक्तिमत्व हे सदैव स्मरणात राहतं.

रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे.

0: मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली।
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान।
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता, सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।
4: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
0: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
0: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि भविष्यातही

बातमीपिठा होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्याव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तू शिकवते ना?
1: हाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती। रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावी हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं।
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।
6: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ऍप वर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर। प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी। आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। आता सविस्तर बातम्या। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा

0: आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच

0: संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे। त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे। ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय। जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे। कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय। त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते। हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय। जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय। आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी।
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आले असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे। हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर। प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी। आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:20 आणि 5 सेकंद झालीत। प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप थोरुगडे। ऐकूया एक गाणी ताजे धवानी।

लता मंगेशकर यांच्या स्वरातला मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या रचनेला संगीत होता आनंद घन यांचं. एक गाणी ताजे तवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो रात्री 8 वाजता याच गीताचा आनंद आपण पुन्हा घेऊ शकाल.

श्रोतेहो आज सकाळी 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉ योग नीलशंकर यांची खास मुलाखत. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आजचे पाहुणे हा कार्यक्रम 9:30. सात 7:25 होतात. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेलं आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनाने विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नाही. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: आवाच्या 1/4 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाट बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी अडवान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच ही वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
0: बरं.
1: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, म्हणजे 1.5 लाख हेक्टर पेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्व

0: सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाहीये की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत. आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळे आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळे केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या निंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीने एक नैसर्गिक

0: पिक्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळे केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी एक दोन तीन नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीने एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतं. त्यामुळे ते अर्ली डिकम्पोज करण्यासाठी डिकम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत. ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे ही माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केले आणि 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात. इतकं स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं कशा पद्धतीने टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे. त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे. जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायची असतील तर महामंडळ तयार आहे. तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे. तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतात कीटकनाशक येत असतात तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत. कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंबटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंबटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: मध्यमेरी 249.68 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:38 झाली आहेत.
2: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 249.68 MHz अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्ही सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी असा काही पेशंट असतात का?
5: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होतो. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
4: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोते हो, श्वसना

0: कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 6 3 9 3 4. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
1: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेल मध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. त्याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
0: अच्छा.
1: श्रोतेहो, ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो.
0: ओके.
1: हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून द्या.
0: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385 0 6 3 9 3 4. श्वास लाइफलाइन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाइफलाइन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 आणि 9 सेकंद झाली आहेत. ऐकवित आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

0: सुमन कल्याणपूर यांनी गेलेलं मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवलचा तळमजला कोल्हापूर.
0: गाणी मनातली या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम लांदगावकर यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं आणि गीताला आवाज अनुराधा पौडवाल यांचा.

0: அனுராதா போடுவாள் என் கையில கீதை பணக்கலது.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यमलहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: श्रोतेहो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉ युग निलशंकर यांची खास मुलाखत. तेव्हा कार्यक्रम ऐका आजचे पाहुणे आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत.

श्रोतेहो सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणीमनातले हा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: and most of the dailies. India Japan unveil ambitious roadmap. PM Modi Takaichi deepens strategic ties, leads the Statesman. Financial Express in his editorial piece, Take Charge, writes, UPI can learn from Brazil's PIX, which exempts smaller merchants while allowing charges for larger businesses. The paper elaborates, a decade after its launch, the unified payments interface UPI has become one of India's greatest digital public infrastructure success stories. The numbers continue to astonish. In June alone, UPI processed transactions worth 28.9 lakh crore rupees, about 20% higher than a year earlier, while average daily volumes touched a record 757 million. Digital payments have become an integral part of everyday commerce, from roadside vendors to organized retailers. Yet, beneath this spectacular growth lies a structural concern. Just two players, PhonePe and Google Pay, account for around 80% of all UPI transactions. Crude declines, but government hints won't cut fuel rates, reports the Tribune. Monsoon finally arrives in Delhi, ending weeks of heat and humidity, states the Pioneer. Sirsa Kino earns GI tag, decade of scientific farming bears fruit, informs the Tribune. And finally, simple but effective, Citizen Kane is fueling England's World Cup dreams, writing the Sun Times about England's football skipper, Harry Kane. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart Sanae Takaichi strongly condemned terrorism and violent extremism in all its forms and manifestations. Election Commission seeks responses from rival factions of Trinamool Congress regarding competing claims about parties' organizational elections and authorized signatories. Annual Sri Amarnath Yatra begins from both Pahalgam and Baltal routes in Jammu and Kashmir. Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei to skip Father Ali Khamenei's funeral over security fears. Spain beat Austria 3-0 to enter round of 16 at the FIFA World Cup. And BCCI announces schedule for India's two-match test series against Sri Lanka to be played from the 15th to the 27th of next month. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान

वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 6

0: मध्ये धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 साठी पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमवारी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 38 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी आहे संदीप दोरुगडे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सखरा प्रमाण कुकुर दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणूस जन्माला का आला किंवा का येतो याचं उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे काला करण्यासाठी तो जन्माला येतो। याचाच अर्थ असा की केवळ आनंद लुटण्यासाठी आणि इतरांना आनंद वाटण्यासाठी माणूस जन्माला येत असतो। मात्र आनंद प्रथम लुटून मग आनंद वाटायचा असा इथं प्रकार नाही। आनंद इतरांना

वाटण्याच्या क्रियेतच आनंद लुटण्याची प्रक्रिया माणसाच्या हातात येते असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. कर्माचं फळ कर्मातच असतं या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे आनंद वाटता वाटता तोच आनंद वाटणाऱ्याकडे परत येत असतो. म्हणून माणसाला आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यानं देवाधर्माच्या नावाखाली निरर्थक कर्मकांड करण्यापेक्षा इतरांना आनंदाचा सुगंध देऊन अखिल मानवी जीवन आनंदानं सुगंधित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. परंतु हा काला करण्याची कला जर माणसाला ज्ञात नसेल तर तो आनंदाचा काला करणारा कलावंत न होता दुःख निर्माण करणारा आणि दुःखाचं वाटप करणारा कालिया मात्र ठरेल. म्हणून जीवनविद्येनं एक मौल्यवान सिद्धांत सांगितला, तो म्हणजे जीवन जगणं ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय. जीवन जगणं ही एक कला आहे या सत्याची जाणीव मानवजातीला आत्तापर्यंत कोणीही करून दिलेली नाही. इतर सर्व कला आणि विद्या आत्मसात करण्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्याप्रमाणे जीवन जगण्याची कला प्राप्त करून घेण्यासाठी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासाचं कलेचं किंवा विद्येचं शास्त्र विस्तारपूर्वक सांगणं या ठिकाणी शक्य नाही. यासाठी श्रोत्यांनी आमचे इतर ग्रंथही अभ्यासावेत अशी श्रोत्यांना मी विनंती करतो. तरी सुद्धा प्रस्तुत विषयाच्या संदर्भात या कलेचा आपण थोडक्यात विचार करूया. इथे एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो. जीवनविद्येने परमेश्वराची व्याख्या याप्रमाणे केलेली आहे. जीवनविद्या सांगते, निसर्ग नियमासहित नैसर्गिक स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था म्हणजे परमेश्वर. त्याचप्रमाणे जीवनविद्येनं जीवनाची व्याख्या सुद्धा काय केली ते पहा. जीवनविद्या सांगते, स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेनं जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. परमेश्वर आणि जीवन यासंबंधी आत्ता सांगितलेल्या व्याख्या नीट लक्षात घेतल्या तर असं दिसून येईल की विश्वात सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे. म्हणजेच विश्वात सर्वत्र अखीव रेखीव आणि सुरेख अशी व्यवस्था आहे. ही व्यवस्था जशी सर्वत्र आहे त्याप्रमाणे मानवी शरीराच्या ठिकाणी सुद्धा तीच व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा अलिखित किंवा अघोषित हेतू असा की विश्वात सर्वत्र आनंद असावा आणि तोच आनंद मानवी जीवनामध्ये सुद्धा तेवत असावा. परंतु खरा आनंद आणि खोटा आनंद कशाला म्हणतात हे सुद्धा माणसाला समजणं आवश्यक आहे. ज्या आनंदातून आनंदच निर्माण होतो तो आनंद खरा आणि ज्या आनंदातून दुःख निर्माण होतं तो आनंद खोटा. परमेश्वरी व्यवस्थेप्रमाणे माणसाला माणूस होतो, वाघाला वाघ होतो, आंब्याच्या झाडाला आंबाच येतो आणि कडुलिंबाच्या झाडाला कडुलिंबाचंच फळ येतं. त्याप्रमाणे आनंदातून आनंदच निर्माण झाला पाहिजे, दुःख निर्माण होता का माने. या संदर्भात जीवनविद्येचा हा महत्वाचा सिद्धांत बोधप्रद आहे. जीवनविद्या सांगते, आनंदाचा दीप जीवनामध्ये सतत तेवत ठेवणं म्हणजे दिवाळी. याआधी म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची किंवा निसर्ग देवतेची अशी अलिखित योजना आहे की विश्वात सर्वत्र सदैव आनंद फुलत राहावा. सूक्ष्मदृष्टीनं विश्वात नजर टाकली सर्वत्र तर परमेश्वराची ही योजना प्रत्यक्ष कशी कार्यरत आहे आणि साकार होत असते ते दिसून येईल. परमेश्वरी योजनेप्रमाणे विश्वात सर्वत्र आनंदोत्सव चाललेला आहे. अखिल जीवन आनंदातून उदयाला येतं, आनंदात असतं, आनंदासाठी सर्व जीवन चाललेलं असतं आणि शेवटी आनंदात लय होऊन आनंदातून पुनर्निर्मिती होत असते. हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. अवकाशात स्थिर असलेला सूर्य प्रकाशरूपानं आनंदाचा स्रोत सातत्यानं टाकून अखिल जीवन आनंदानं उजळत असतो. आकाशातील मेघ
जलवर्षाव करून आनंदाची

0: उपसात करत असतात. विराट आणि विशाल सागर विविध प्रकारानं आनंदाची उधळण करत असतो. एका बाजूनं हा सागर त्याच्या पोटात असणारा रत्नांचा खजिना विश्वाला उपलब्ध करून द्यायला सिद्ध असतो, तर दुसऱ्या बाजूनं तो अनेक नद्यांना आपल्या पोटात जागा देऊन लाटांच्या रूपानं आनंदानं डुलत असतो, आणि तिसऱ्या बाजूनं हा सागर सूर्याशी प्रेमसंबंध जोडून बाष्पीभवनाच्या रूपात मेघांना पृथ्वीवर जलवर्षाव करण्यासाठी उद्युक्त करतो. त्याचप्रमाणे डोंगर आणि पर्वत अनेक वृक्षांना आपल्या अंगावर वाढवतात, अनेक प्राण्यांना आपल्या अंगावर खेळवतात, मेघांना आमंत्रण देतात आणि प्राण्यांचं जीवन आनंदानं सुगंधित करण्यासाठी झटत असतात. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या नदा आणि नद्या खळखळ आवाज करत, डौलानं वाहणारे झरे, प्राण्यांना छाया, फुलं आणि फळं देणारे वृक्ष, अशा विश्वातील विविध गोष्टींच्या रूपानं विश्वनाथ विश्वात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करत असतो. सूर्याभोवती सर्व ग्रहांचं होऊन राहिलेलं परिभ्रमण म्हणजे प्रत्यक्षात कृष्णाच्या रासक्रीडेचं दर्शन घडवणारा निसर्गदेवतेचा आनंदोत्सव असतो. अणूच्या अंतरंगात इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनचे न्यूक्लियस भोवती जे परिभ्रमण होऊन राहिलेलं आहे ते सुद्धा प्रत्यक्षात निसर्गदेवतेच्या आनंदाचा उत्सर्ग आहे. एका बीजापोटी तरुवर कोटी या स्वरूपात विपुल अन्नधान्य निर्माण करून पृथ्वी देवता सर्वत्र आनंदवन फुलवत असते. त्याचप्रमाणे जीवनाला अत्यंत आवश्यक असणारं पाणी, प्रकाश आणि हवा ही सर्व अमाप प्रमाणात निर्माण करून जीवन आनंदित आणि सुगंधित ठेवण्याची निसर्गदेवतेनं व्यवस्था केलेली आहे. ज्याप्रमाणे निर्मिती रूपानं निसर्गदेवतेच्या आनंदाचा सर्वत्र उत्सर्ग होत असतो, त्याचप्रमाणे जीवन जगत असताना सुद्धा प्राणीमात्रांचा त्यांच्या जगण्याच्या रूपानं आनंदाचा उत्सर्गच चाललेला असतो. उदाहरणार्थ डोळ्यातून पाहणे, कानातून ऐकणे, मुखातून बोलणे आणि खाणे वगैरे सर्व इंद्रियांच्या द्वारे, मग ती कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय असोत, या सर्व इंद्रियांच्या द्वारे निसर्गदेवतेच्या आनंदाचा आनंदोत्सव चाललेला असतो. डोळ्यातून पाहण्याच्या रूपानं किंवा कानातून ऐकण्याच्या रूपानं स्वानंदच प्रगट होत असतो अशी वास्तविक वस्तुस्थिती आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र डोळ्यातून माणूस जे पाहतो त्या दृश्यातून किंवा कानातून तो जे ऐकतो त्या ऐकण्यातून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. जो प्रकार पाहण्याचा किंवा ऐकण्याचा तोच प्रकार बाकीच्या सर्व इंद्रियांच्या बाबतीत पण घडतो. हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. जो माणूस जन्मताच आंधळा आहे परंतु त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळं त्याला दृष्टी प्राप्त होते, या आंधळ्या माणसाला दृष्टी येऊन सर्वत्र पाहता येऊ लागतं, तेव्हा त्या माणसाला अक्षरशः ब्रह्मानंद होतो. परंतु हा ब्रह्मानंद डोळस माणसाला मात्र होत नाही किंवा अनुभवता येत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा हे होय. नैसर्गिक रीतीनं जन्मापासून डोळस असणाऱ्या माणसाला जन्मतास दृष्टी प्राप्त झाल्यामुळं त्याला पाहणे या गोष्टीचं काहीच कौतुक वाटत नाही किंवा आनंद होत नाही. परंतु हाच डोळस माणूस काही कारणामुळे अंध होईल आणि काही काळानंतर डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्याला परत दृष्टी प्राप्त होईल, तेव्हा त्याला पाहणे ही गोष्ट किती आनंददायक आहे याचा साक्षात्कार होईल. हेच विश्लेषण इतर सर्व इंद्रियांना सुद्धा लागू आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा जो चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
1: संस्कृत वाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. 8:55 आणि 27 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ओम शांती ओम या चित्रपटासाठी विशाल दादलानी यांचं गीत ऐकलं. या गीताला आवाज होता केके आणि बिलाल सईद यांचा. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आणि आपल्यासोबत आहे आकाशवाणीचं हे सांगली केंद्र.
1: सचिन,
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: तारांगभूमी या चित्रपटासाठी सोनीधर आणि सौम्यराव यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल शेखर यांचं.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंट्री फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: श्रोतेहो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉ योग निलेशंकर यांची खास मुलाखत.
5: Are you ready for the big O? Yo, yo, yo, yo, yo, yo, yo.

या चित्रपटासाठी समीर यांचं हे गीत होतं. संगीत होतं शंकर अहसान बा यांचं आणि या गीताला आवाज होता नीरज श्रीधर, परवेज कादरी आणि रमण महादेवन यांचा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पार्टनर या चित्रपटासाठी शान आणि श्वेता पंडित यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रीदेवी, आत्ताच आपण पार्टनर या चित्रपटातलं गीत ऐकलं. आवाज होता शान आणि श्वेता पंडित यांचा. या गीताबरोबरच लखलक चंदरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोत्याहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. श्रोते हो, आज आपण एका अतिशय सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे किशोरवयीन मुली, त्यांचं लैंगिक आरोग्य, अल्पावयात होणारी गर्भधारणा, पोक्सो ऍक्ट आणि एमटीपी ऍक्ट. याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत डॉक्टर ज्योती रोकडे मॅडम. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: थँक्यू. नमस्कार
1: मॅडम. आज आपण ह्या किशोरवयीन मुली आणि त्यांच्या आरोग्य, त्यांच्या अल्पवयामध्ये होणारी गर्भधारणा याविषयी बोलण्याचं नेमकं कारण काय आहे?
2: मी गेली 20 वर्ष सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि गेल्या 1-2 वर्षांमध्ये मला असं खूप आढळून आलं की अनेक मुली या वयवर्ष 18 किंवा त्याहून लहान, तसेच अविवाहित गर्भवती होऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो गर्भपात करण्यासाठी येतात. मला यावरून असं वाटलं की यावर नक्कीच एक सत्र व्हायला पाहिजे ज्यामध्ये किशोरवयीन मुलामुलींमध्ये कोणते बदल होतात आणि त्यांचं लैंगिक शिक्षण किती महत्त्वाचं आहे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन मिळावं. म्हणूनच मला वाटतं हा विषय खूप महत्त्वाचा, संवेदनशील असून सुद्धा महत्त्वाचा आहे.
1: मॅडम, किशोर अवस्था म्हणजे नक्की काय?
2: जसं कुठलंही झाड हे बी पासून निर्माण होतं, त्याच पद्धतीनं मानवी शरीर सुद्धा वेगवेगळ्या अवस्थेतून जातं. बाल्यावस्था आणि दुसरी अवस्था आहे किशोरावस्था. किशोरावस्था म्हणजे वयाचं 12वं वर्ष ते साधारणपणे 20 वर्ष, हा जो 8 वर्षाचा कालावधी आहे त्याला आपण किशोरावस्था असं म्हणतो.
1: अच्छा. या किशोर अवस्थेत जेव्हा मूल जातं आपलं बाल्यावस्थेतून, तेव्हा त्याच्यामध्ये कोणकोणते बदल घडतात आणि ते कसे घडतात?
2: साहजिकच आहे, निसर्गानं पुरुष आणि स्त्री किंवा मुलगा आणि मुलगी असे दोन लिंग तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे मुलांमध्येही शारीरिक बदल घडतात आणि मुलींमध्येही घडतात. तर आपण मुलींमधले बदल जर विचारात घेतले तर मुलींची उंची वाढते, त्यांच्या स्तनांचा आकार वाढतो, मासिक पाळी सुरू होते आणि त्यांच्या शरीराची ठेवण सुद्धा, म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधली ठेवण सुद्धा बदलते. तसेच तिच्यामध्ये मानसिक सुद्धा वेगवेगळे बदल घडतात. उदाहरणार्थ वेगळा, म्हणजे मुलांबद्दल वाटणारं आकर्षण, अचानक चिडचिड होणे, अचानकच रडू येणे, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे, हे सगळे बदल या वयामध्ये मुलांमध्ये घडून येतात. स्वाभाविकच मुलांमध्ये सुद्धा दाढी येणे, मिशी येणे, गुप्तांगांवर केस

0: येणे या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे सगळे बदल जसे की चिडचिड हे सर्व मुलांमध्ये सुद्धा घडून येतं.
1: मॅडम, किशोरवयात जेव्हा मूल जातं आपलं तेव्हा मुलांमध्ये जसे बदल होतात तसे मुलींमध्ये होतात. मुलींमध्ये होणारा महत्वाचा बदल म्हणजे तिला मासिक पाळी सुरू होते. तर अशा वेळी एखाद्या मुलीला जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा तिला तिच्या घरातल्या व्यक्तींनी, आई असू दे, आजी, बहीण किंवा तिचं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी काय काय गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत.
0: आजकाल बऱ्याच शाळांमधून मासिक पाळीबद्दल बरेच मार्गदर्शन दिले जात आहे, तरी देखील अगदी खेड्यापाड्यांमध्ये ह्या गोष्टी अजून सुद्धा लाजीरवाण्या मानल्या जातात. मुलींना मासिक पाळी येणं म्हणजे तिच्या आयुष्यात खूप मोठी काहीतरी वेगळी घटना घडलेली आहे असं आई वडिलांना वाटून जातं. तर सर्वप्रथम हा गैरसमज की मासिक पाळी म्हणजे खूप काहीतरी मोठं वेगळं घडलेलं आहे असं मुलींना जाणवून द्यायचं नाही. हा आपल्या रुटीन शरीराचा एक भाग आहे हे समजून देणं खूप महत्वाचं आहे. दुसरं, ज्या वेळेपासून मासिक पाळी सुरू होते याचा अर्थ काय आहे की शरीरामध्ये हार्मोन्सच्या बदलांमुळे तिच्या ओव्हरी म्हणजे अंडाशयातून हळूहळू अंडबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की अंडबीज बाहेर पडल्यानंतर त्या अंडबीजाचा शुक्राणूबरोबर संबंध आला तर त्यातून मूल जन्माला येऊ शकतं किंवा गर्भ राहू शकतो. म्हणजे एका स्त्रीला, एका मुलीला आई बनण्यासाठी निसर्गाची ही तयारी आहे. ही गोष्ट अगदी डिटेलमध्ये मुलींना न समजावता जर एवढं जरी समजावलं की मासिक पाळी आली आहे म्हणजे शरीराचा एक भाग आई होण्यासाठी तयार होतोय असं जर तिला समजावून सांगितलं तर तिला ते नक्कीच चांगलं वाटेल आणि समजेल सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मासिक पाळी येते म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयाने जी गादी तयार केलेली असते ती गादी दर महिन्याला गर्भाशय बाहेर टाकतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पाळी रेग्युलरली येते आहे याचा अर्थ तिचं अंडबीज दर महिन्याला व्यवस्थित बाहेर पडत आहे असा त्याचा अर्थ आहे. अशा बारीक सारीक गोष्टी जर मुलीनं समजावून सांगितल्या आणि पाळी दरम्यान कोणकोणते स्वच्छता राखली पाहिजे हे जर सांगितलं तर त्याबद्दल फारशी काही भीती मुलींच्या मनात राहणार नाही.
1: अच्छा, जेव्हा किशोरवयात मुलगा किंवा मुलगी आपली एंटर करते किंवा किशोरवयात जाते तेव्हा आकर्षण आणि प्रेम म्हणजे जर मुलगा असेल तर मुलीबद्दल किंवा मुलगी असेल तर मुलाबद्दल आकर्षण होतं किंवा ते त्याला प्रेम असंही म्हणतात, हे योग्य आहे की अयोग्य?
0: खूप संवेदनशील प्रश्न विचारलाय पण त्याचं उत्तर मी अगदी साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न करते. प्रजनन हा संपूर्ण निसर्गाचा धर्म आहे. मग तो कुठलाही प्राणी असो, अगदी छोटीशी किडा मुंगी असो की अजस्त्र हत्ती असो, संपूर्ण निसर्गामध्ये एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्यांची पिढी चालू ठेवणे, ती प्रजाती चालू ठेवणे. आणि मानवही या नियमाला वेगळा नाहीये. त्यामुळे जसं जसं मूल वयात येतं, मुलगी वयात येते तेव्हा दुसऱ्या लिंगाबद्दल आकर्षण वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे, म्हणजे दॅट इज व्हेरी नॅचरल. परंतु मला यामध्ये एक अगदी महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. आता सध्या सोशल मीडिया, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल यामध्ये इतके व्हिडिओज, इतके रील्स मुलांना सहज ॲक्सेसिबल आहेत की त्यामुळे आकर्षण हे फार वेगळ्या प्रकारात दाखवलं जातं. प्रत्येक मुलगा मुलीमध्ये माधुरी दीक्षित, म्हणजे मी नाव नाही घ्यायचं पण मी उदाहरण दिलं, एखादी हिरोईन बघतो, एखादी मुलगी मुलामध्ये एखादा हिरो बघते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे काल्पनिक आहे असं ते जगतात. आभासी जगामध्ये त्याला फार जास्त महत्व दिलं जातं आणि हे घडू नये. त्यामुळे आकर्षण, प्रेम, शारीरिक संबंध आणि त्यातून होणारे परिणाम हे क्लिअरली मुलांना माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा, आता आपल्या बोलण्यातून सोशल मीडिया, मोबाईल यांचा वापर किंवा त्यातून असणारे रील्स मुलांना सहज ऍक्सेसिबल आहेत असं आलं तर या सोशल मीडियामुळे मुलांच्या वागणुकीत फरक पडतो का?
0: नक्कीच. आपण आता लहानपणीपासून बघतोय की आई बाळाला जेवण घालण्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर करायला देते जेणेकरून ते मूल जेवेल. आता हा एक वेगळाच भाग झाला. परंतु जसं जसं वय वाढतं तसं तसं ज्या मोबाईलमध्ये दाखवण्यात येईल त्याला बऱ्याच काही असे व्हिडिओज आहेत की ज्याला सेन्सर बोर्ड सुद्धा काही त्याच्यामध्ये आक्षेप घेत नाही आणि असे अनेक व्हिडिओज आहेत जे इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे मुलांच्या बघण्यामध्ये योग्य ते बघितलं जात नाही, मुलं पुस्तकं वाचत नाहीत आणि जिथे मेंदू पॅसिव्हली काम करतो, जिथे

0: मेंदूला फक्त बघणं आहे अशा गोष्टीमध्ये मुलं जास्त इंडल्ज होतात, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतात आणि त्यामुळे निश्चितच त्याचा मुलांवरती परिणाम होतो. ज्या पद्धतीने नॉलेज जायला पाहिजे म्हणजे इन्फॉर्मेशन जाते, माहिती जाते, पण त्याचं ज्ञान मात्र योग्य ते मुलांपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं.
1: याबरोबरच आणखी एक विषय सध्या चर्चेत येतो किंवा ऐकला जातो की मेकअप मुली अगदी 7व्या 8व्या वर्षी खूप करतात, तर त्यामुळे त्या लवकर वयात येऊ शकतात का?
0: मेकअप मध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात ते खूप महत्वाचं आहे आणि मेकअप डेफिनेटली त्याच्यामध्ये जास्त जर केमिकल्स असतील, तुम्ही कुठल्या ब्रँडचा वापरता आहे ते खूप मॅटर करतं. अतिशय स्वस्तात वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिक पासून घ्या, स्वस्तात वापरलं जाणारे कुठलंही मेकअपचं सामान हे योग्य त्या टेस्ट न करता बाजारात आलेलं असतं. भारतामध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये पॉवर्टी, गरिबी असल्यामुळे सुंदर दिसण्यासाठी अगदी कमी खर्चातली गोष्ट सुद्धा विकत घेतली जाते आणि नक्कीच त्याचा परिणाम शरीरावरती होऊ शकतो. पण त्याचा मासिक पाळीशी फारसा काही संबंध नाही, परंतु कर्करोगाशी त्याचा नक्कीच संबंध आहे.
1: अच्छा, या ज्या किशोरवयीन मुलं मुली आहेत तर यांचं लैंगिक आरोग्य म्हणजे काय?
0: लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ सेक्स म्हणजे काय हे सांगणं नव्हे, त्यामध्ये खूप मोठा विस्तृत भाग आहे. त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, तसेच एकमेकांना समजून घेणं हे किती महत्वाचं आहे, तसेच नाही कधी म्हणायचं, स्वतःच्या शरीराचा आणि दुसऱ्याच्या शरीराचा आदर कसा राखायचा, ह्या संपूर्ण गोष्टी या लैंगिक शिक्षणामध्ये अंतर्भूत होतात.
1: या लैंगिक शिक्षणाची गरज का आहे?
0: लैंगिक शिक्षणाची गरज यासाठी आहे, जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, अनेक गोष्टी मुलांपर्यंत खूप वेगळ्या प्रकारामध्ये पोहोचल्या जातात. उदाहरणार्थ टीव्हीवर दाखवणारी व्हिडिओज किंवा रील्स अतिशय चुकीच्या पद्धतीने मुलांपर्यंत दाखविले जातात आणि ते चुकीच्या पद्धतीने मुलं ग्राह्य करतात आणि त्यामुळे त्याच्यातून होणारे दुष्परिणाम हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यातून विचार करून ह्याचे स्वतःच्या शरीरावर किंवा त्यांच्या पार्टनरच्या शरीरावर कोणते परिणाम होतील हे सुद्धा त्यांना कळत नाही आणि या आभासी संपूर्ण गोष्टींमुळे यातून टाळण्यासाठी म्हणून आपणाला लैंगिक शिक्षणाची ह्या मुलांना निश्चितच गरज आहे. इनफॅक्ट लैंगिक शिक्षण दिल्यामुळे ज्या काही टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच टाळता येतील असं मला वाटतं.
1: काही पालकांच्या मते किंवा काही समाजात अजूनही आजी आजोबा आहेत त्यांच्या मते असं होतं की लैंगिक शिक्षण आपण दिलं ह्या मुलांना, जर आपण स्वतःहून असं सांगितलं तर ही मुलं बिघडतील असं त्यांना वाटतं, तर यात कितपत तथ्य आहे?
0: बरोबर आहे. अनेक वर्षांपासून पिढ्यांमधलं अंतर हे खूप दुरावत चाललेलं आहे. साधारणपणे 50 वर्षाखाली एकाशा छोट्याशा घरामध्ये आजी आजोबा, आई वडील किंवा काका काकू ही जॉईंट फॅमिली असायची. आता हळूहळू ती संकल्पना नाहीशी होऊन अगदी न्यूक्लिअर फॅमिली पर्यंत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सेक्स करणं हा संपूर्ण मानव जातीचा आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आता मुलं लहान असतील किंवा थोडीशी वयात आली असतील, तर आजकाल अशीही गोष्ट आहे की आई वडिलांची बेडरूम सेपरेट आहे, मुलांची बेडरूम सेपरेट आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सेपरेशन, ह्या गोष्टींमुळे मुलांवरती निश्चितच काहीतरी वेगळे विचार करणं हे होऊ लागतं. त्यात त्याची साथ असते सोशल मीडियाची, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी या भरल्या जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी म्हणून योग्य काय अयोग्य काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, म्हणून लैंगिक शिक्षणाची गरज आहे असं मला वाटतं.
1: अच्छा, या लैंगिक शिक्षणात नेमकं काय काय शिकवलं गेलं पाहिजे?
0: लैंगिक शिक्षणामध्ये सर्वप्रथम की आकर्षण वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. इथपासून सुरुवात होऊन नॉर्मली एक मूल जन्माला येण्यासाठी म्हणून कुठल्या प्रोसेसमधून, शेवटी मनुष्य हा देखील एक प्राणीच आहे, कुठल्या प्रोसेसमधून जावं लागतं हे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात आलं पाहिजे हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या गोष्टी योग्य त्या वयात होणं गरजेचं आहे. आपण बघतो प्राण्यांमध्ये सुद्धा पिल्लांमध्ये म्हणजे आई वडील होण्याच्या मार्गस्थ होत नाहीत, जेव्हा प्राण्यांमध्ये सुद्धा त्यांची एक विशिष्ट वाढ होते त्यानंतरच ती जबाबदारी निसर्ग त्यांना देतो. त्याच पद्धतीनं मनुष्यांमध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर एज नंतरच त्यांनी शारीरिक संबंधामध्ये पडावं आणि त्यातूनच पुढच्या गोष्टी व्हाव्यात ह्यासाठी लैंगिक शिक्षण खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा, एक अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे

0: जे अल्पवयीन गर्भधारणा याचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढताना दिसतंय असं तुमच्या बोलण्यातून मगाशी कळलं. तर अल्पवयीन गर्भधारणा म्हणजे काय?
1: 18 वर्षाच्या खाली जर एखादी मुलगी गर्भवती होत असेल तर त्याला अल्पवयीन गर्भधारणा असं म्हटलं जातं. आता मी मगाशीच म्हटलेले आहे की अनेक सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे असतील किंवा आई वडील दोघेही कामाला जातात, मुलगी घरी एकटी असते, ह्या सगळ्या अनेक त्याला अनेक कारण आहेत. ह्या सगळ्या कारणांमधून आणि शिवाय या लैंगिक शिक्षणाचा अभाव ह्यातून ह्या मुली चुकून या शारीरिक संबंधाकडे ओढल्या जाऊ शकतात आणि त्यातून गर्भधारणा होते आणि बरेचदा त्यांना गर्भधारणा झालेलं समजत सुद्धा नाही. तर ह्यातून हे अल्पवयीन गर्भधारणा ही चर्चा आपली सुरुवात झालेली आहे.
0: अच्छा, भारतीय न्यायव्यवस्थेत या शारीरिक संबंधांचं वय साधारण काही सांगितलं आहे का किंवा ते किती असावं?
1: हो, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अगदी क्लिअरली मुलींना 18 वर्ष हे शारीरिक संबंधाचं वय सांगितलेले आहे. 18 वर्षाच्या अगोदरची मुलगी जरी ती तिच्या इच्छेने प्रेमविवाह तिनं केला असेल किंवा पार्टनर बरोबर राहत असेल किंवा तिचं व्यवस्थित लग्न लावून दिलं असेल तरी देखील शारीरिक संबंधासाठी होकार देऊ शकत नाही. तिची इच्छा असेल तरी देखील त्यामुळे वय वर्ष 18 यानंतरच ती शारीरिक संबंधाला होकार देऊ शकते.
0: अच्छा,
2: श्रोत्याहो, कुटुंबस्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांच्याकडून किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: श्रोत्याहो, कुटुंबस्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. संध्याकाळी 6:30 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 9:30 झाली आहेत.
4: बाळे, कोण शिवल्यागत का बंद आहे? बाळे, साळी पिरून घाऊ येतात वे, उठ आधी आणि माधव मिशनला जात फास्टात.
5: वय दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
7: सचिन
8: मम्मी
7: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: QR कोड स्कैन करा, 5000 का कैशबैक मिलवा, वाह दिवस वसूल झाला. फसला
9: UPI पिन एंट्री फक्त पैसे पाठवण्यासाठी.
10: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
3: प्रसारित करीत आहोत आजचे पाहुणे.
11: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. तर श्रोते हो, पूर्णपणे सांगलीमध्ये निर्मित असा प्लास्टिक बाबा हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला ढाका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाला आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक जे आपल्या सांगलीचेच आहेत डॉक्टर युग नील शंकर यांच्याबरोबर आपण दिलखुलास चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत. या गप्पांचा पहिला भाग आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या मागच्या भागात ऐकला. आज ऐकूयात कार्यक्रमाचा पुढचा भाग. तर चला ऐकूया प्लास्टिक बाबा या चित्रपटाबद्दल सर काय सांगतात. नमस्कार सर.
12: नमस्कार. तर मी यामध्ये आपण दुसऱ्या माणसाला देखील आपल्याप्रमाणेच माणूस समजावं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण एक मनुष्यच आहोत
11: हा खूपच महत्वाचा धागा आहे या चित्रपटाचा.
12: करेक्ट.
11: पण हे लक्षात येते की माहितीपट होऊ नये याबाबत मात्र दिग्दर्शक म्हणून तुमचा खूप मोठा कस लागलेला असणार आहे आणि ते आव्हानच होतं. याबद्दल तुम्ही काय आणखी सविस्तर बोलू शकाल का की काय काळजी घेतली तुम्ही?
12: अगदी अगदी. एक तर कलाकार नवीन हे आता काय म्हणते सगळ्याच अनुषंगानं म्हणजे आता सिनेमा लिहिण्यापासून लिहिताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या त्या म्हणजे ह्या की प्लास्टिकवर आपण बोलतो आणि त्याच्या विरोधात बोलतोय परंतु प्लास्टिकचा वापरही तेवढाच आहे आणि काही प्लास्टिक असं आहे जे आपल्या वापरात राहणारच शेवटपर्यंत. पण आपल्याला जे

बोलायचं ते सिंगल यूज प्लास्टिकबद्दल बोलायचं आणि पॅकेजिंग प्लास्टिकबद्दल बोलायचं आहे. मग लिहिताना या गोष्टींचा विचार करून अगोदर त्याच्यात ते आपण मांडायचं होतं. दुसरं आपल्याकडे अवेलेबल असलेल्या कलाकारांमध्ये ते मांडायचं होतं. त्यामुळे पुन्हा ते स्क्रीन प्लेचा तो जो मुद्दा आला, दिग्दर्शक म्हणून विचार करताना स्क्रीन प्ले आणि रायटिंगचा पण विचार थोडासा करावा लागतो आपल्याला, की आपण काही चुकीचं तर बोलत नाही ना, किंवा आपण कोणाच्या अगेन्स्ट तर बोलत नाही ना. तर आता तुम्ही विषय काढल्याप्रमाणे प्लास्टिकचे जे प्रोडक्शन करतात या लोकांच्या विरोधात नाही आपण.

0: आपल्याला की आपण काही चुकीचं तर बोलत नाही ना, किंवा आपण कोणाच्या अगेन्स्ट तर बोलत नाही ना. तर आता तुम्ही विषय काढल्याप्रमाणे प्लास्टिकचे जे प्रोडक्शन करतात या लोकांच्या विरोधात नाही आपण, मग त्यांच्या अगेन्स्ट बोलतो आहोत. आपल्याला जे बोलायचं ते हे की आपल्या सोयीसाठी त्यांनी या गोष्टी केल्यात, किंवा गव्हर्नमेंट सुद्धा काही जर प्लास्टिक पॅकेजिंग किंवा या गोष्टी आपल्या सोयीसाठी म्हणून त्यांनी त्या बनवलेल्या आहेत, पण त्याचं विघटन कसं करायचं किंवा आपण त्याचा वापर करून झाल्यानंतर नेमकं त्याच्याशी वागायचं कसं त्या प्लास्टिकशी, हे मात्र आपल्याला सांगितलं गेलेलं नाहीये किंवा आपल्याला माहिती नाहीये. आणि त्यामुळे ते होतं काय की कुठे इकडे तिकडे फेकलं जातं, मग ते मातीमध्ये पाण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये ते मिसळलं जातं आणि तिथून मग आपल्याला प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. ते प्रॉब्लेम्स फक्त आपल्याला कॅन्सर होण्याचे नाही आहेत, हवेशी संबंधित, श्वासोच्छ्वासाशी संबंधित आहेत, मातीच्या कस त्याच्याशी संबंधित आहेत, आपण पितो त्या पाण्याच्या क्वालिटीशी संबंधित आहेत, अशा सगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना दिग्दर्शक म्हणून सिनेमामध्ये मांडत असताना त्या कलाकारांच्या तोंडून हे डायलॉग्स कसे यायला हवे, त्याचे हावभाव काय असायला हवे, त्याचे लोकेशन्स काय असायला हवे की जिथं मला हे सगळं मांडायचं आहे. म्हणजे एक असं सीन आहे की जो प्रश्न आता खरं इंटरनॅशनल प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय, दुसऱ्या देशातलं प्लास्टिक आपल्या देशात वाहून येतं बरेचदा. किंवा आणखी एक तुम्हाला सांगू का की आपल्याकडे जो फोन आपण वापरतो त्याची बॅटरी जेवढी यूज होते आपल्याला, त्याची जी साईज आहे ती जर तुम्ही नीट आपण अभ्यास करून ओपन करून पाहिली तर त्या पूर्ण साईजमध्ये अर्धीच साईज जी आहे ती आपल्या बॅटरीची उपयोगाची आहे, बाकीची अर्धी जी आहे ते रॉ प्लास्टिक दुसऱ्या देशातलं त्यांनी त्याच्यामध्ये डंप केलंय, ते आपल्या देशात येतं असं सुद्धा आहे. म्हणजे हे अशा खूप हिडन गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक आपल्यापर्यंत येतं, पण ह्या माझ्या सिनेमात नाही आहेत, मला त्या अभ्यासात जाणवल्या. पण मी त्या टाळल्या म्हणजे याकरता कारण हा व्यावसायिक एक मुद्दा आहे आणि याच्यावरती कोणीतरी काम कर, पण इथे बोलायला मिळालं तर काय होईल, त्या कोणीतरी ऐकलं, त्याच्यावर कोणीतरी काम केलं, खरंच असं बॅटरीमध्ये होतं का मोबाईलच्या, म्हणजे एवढं प्लास्टिक प्रत्येक मोबाईलमधून आपल्या देशात येतं बाहेरच्या मोबाईलमधून, म्हणजे ते लोक इकडे डंप करतात. ह्या गोष्टी दिग्दर्शक म्हणून मला त्या टाळाव्या लागल्या सिनेमामधून. आणि ग्रामीण विषयावरती जेव्हा आपण ग्रामीण कलाकारांना घेऊन ग्रामीण भाषेमध्ये जेव्हा सिनेमा करत होतो तेव्हा मला मोबाईल आणि इतर गोष्टींवरती जास्त बोलता येत नव्हतं
1: बरं,
0: त्यामुळे मला तिथे जे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे तिथे ते दुधाचं जे प्रोडक्शन असतं ते प्लास्टिकमधून केलं जातं, म्हणजे प्लास्टिकमधून कॅरी केलं जातं. आता दुधाच्या पिशव्यापूर्वी बाटलीमध्ये यायचं काचेच्या दूध, आता पिशव्यांमध्ये येतं. तर असे जे काही मुद्दे, किंवा त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की प्राणी प्लास्टिक खातात आणि त्यांच्या पोटामध्ये काही किलोमध्ये प्लास्टिक जमा होतं आणि ते मृत्यू पावतात. तर हा एक विषय मी त्याच्यामध्ये थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हे सगळे विषय एका सीन पुरते आहेत. प्रत्यक्षात ज्या गावात आम्ही शूट करत होतो तिथे लोक खूप कमी होते त्या गावात, तर तिथे लोकांची संख्या कमी असल्यामुळे दिग्दर्शक म्हणून काम करत असताना तो एक मोठा प्रश्न असतो की आपल्याला लोकांना सांगायचं आणि लोकच समोर नाही येत असा एक प्रश्न होता. तर त्यावेळी आम्ही शेतात जाणाऱ्या लोकांसाठी ते घरी येईपर्यंत थांबायचो, मग ते आल्यानंतर त्यांच्याशी बोलून त्यांना कन्व्हिन्स करून तो पूर्ण सेटअप लावायचो, मग ती थोडीशी गर्दी दिसायची आणि मग आम्ही ते सीन करायचो.
1: तर
0: चॅलेंजिंग असं फारसं काही नव्हतं कारण प्री प्लॅन होतं खूप, पण हाच एक मुद्दा होता की कलाकार मिळायला जरा थोडीशी गडबड झाली.
1: बरोबर. आणि एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटातला तुम्हाला आवडलेला सीन कुठला?
0: ऍक्च्युली समुद्राशी बोलत असतो हा जो कलाकार, तो समुद्राला सांगत असतो की तू काही काळजी करू नकोस, काही झालं तरी मी तुझ्या तुला दुरुस्त करीन, तुझ्यापर्यंत काही येऊ देणार नाही.
1: बर.
0: तर ते मला असं वाटलं की ते तो सीन की समुद्राला काहीतरी सांगायचंय, आता पृथ्वीला काहीतरी बोलायचंय आपल्याशी की तुम्ही आता जे करताय ते बास मला सहन होत नाहीये. मग तिचं जे म्हणणं आहे ना ते थोडस मांडण्याचा प्रयत्न आपण इथे केलाय.
1: बर बर.
0: आणि ते काय होतं, समुद्र खूप शक्तिशाली प्रचंड वगैरे हे सगळं आपल्याला दिसतं खरं, परंतु त्याचा सुद्धा श्वास कोंडाला लागला आता प्लास्टिकमुळे, आणि हे तो सांगायचा प्रयत्न करतोय. साधा छोटासा मनुष्य ज्याला त्याच्यासमोर त्याची काही शक्ती नाहीये तो त्याला धीर देतोय की बाबा रे तू काळजी करू नकोस, मी आहे, मी तुला ठीक करीन, मी तुला साफ करीन, मी तुला नीट करीन, तुझ्यापर्यंत प्लास्टिक येऊ देणार नाही, असा तो जो सीन आहे तो जरा मला त्यातला भावला. म्हणजे
1: खरंच म्हणजे ही वेळ आली आहे आता की आपण समुद्राला धीर देण्याची गरज पडतीये. हा, ढाका चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार पण मिळालेला आहे. त्या

0: याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि या महोत्सवाबद्दल पण आम्हाला.
1: पुन्हा सगळे श्रेय आमच्या निर्मात्यांचं.
0: बर,
1: निर्माते सिनेमाला घेऊन इतके एक्सायटेड आहेत की ते प्रत्येक फेस्टिवलची प्रत्येक अवॉर्ड्सची माहिती काढत असतात आणि ते तिथपर्यंत सिनेमा पोहोचवतात. मला फोन करतात की अरे असं असं अवॉर्ड आहे इथे इथे आपल्याला. तर एक दिवस त्यांनी मला फोन केला की ढाका ग्लोबल फिल्म अवॉर्ड नावाचं एक अवॉर्ड आहे आणि तिथे एक फिल्म फेस्टिवल आहे, तिथे आपल्याला एंट्री करायची आहे. तर मी म्हटलं काय कसं म्हणजे त्याच्या प्रोसिजर. त्यांनी मला एक लिंक पाठवली, त्या लोकांनी त्यांना ती पाठवली होती. आम्ही ते फॉर्म वगैरे भरले, सगळं काही हे केलं आणि काही दिवसांनी आम्हाला त्याचा रिझल्ट आला की सिनेमाला 3 अवॉर्ड मिळाले. बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट स्टोरी आणि बेस्ट स्क्रीन प्ले. म्हणजे यातून खरं तर मला हे सांगायचं की जगात लोकांना याची उत्सुकता आहे, त्यांना देखील असा विषय हवाय, लोकांनाही हे पाहायचंय. आता एंटरटेनमेंटचा खरं तर फॉर्म जरा बदललाय. आपण आता युट्यूबवर किंवा इतर मोबाईलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचं एंटरटेन स्वतःला करवून घेतो. म्हणजे आज सध्या ते रील्स आणि ते एक एक मिनिटमध्ये एंटरटेनमेंटचा तो एक सोर्स झालेला आहे. सिनेमा हा एक वेगळा सोर्स आहे, परंतु लोकांना आज असेही सिनेमे आवडतात, त्याच्यासाठी सुद्धा लोक वेळ देत आहेत, त्याला अवॉर्ड देत आहेत. तर हे सुद्धा ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे सुद्धा धन्यवाद.
0: जसं तुम्ही आता म्हणालात की लोकांची इच्छा असते की यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे, पण तो कसा काढायचा आहे हे प्लास्टिक बाबा सारख्या चित्रपटातून मार्गदर्शन नक्कीच होऊ शकतं. आणि तुमच्याबद्दल आणखी थोडंसं जाणून घ्यावं असं वाटतंय की एक दिग्दर्शक म्हणून, चित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक म्हणून तुम्ही यापूर्वी कुठले कुठले चित्रपट किंवा काही या क्षेत्रात काही केलं असेल तर त्याबद्दल.
1: मी ऍक्च्युली अगदी सुरुवातीपासूनच बोलायचं म्हटलं तर चौथीतच मला असं वाटलं होतं की मला कलाकार व्हायचंय. मी चौथीत असताना मला विजय तेंडुलकरांचं एक नाटक होतं, पाटलाच्या पोरीचं लगीन, त्या नाटकात मी काम केलं होतं. आणि शाळेतली गंमत अशी होती की जे स्पोर्ट्स मध्ये मुलं आहेत त्यांना नाटकात घेणार नव्हते. नेमकं स्पोर्ट्स झाले होते आणि मी सगळ्या स्पोर्ट्स मध्ये ना त्यावेळी मला सगळीकडेच पारितोषिक मिळाले होते. आणि मग असं झालं की मला नाटकात नाही घेणार. मग तिथे मात्र मी सारखं त्या नाटकाच्या रिहर्सल पाशी गुपचूप जायचं, थांबायचं आणि पाहत राहायचं. आणि मॅडम त्याच होत्या, लांजेकर मॅडम म्हणून होत्या त्या चौथीत माझ्या, त्याच मॅडम ज्या स्पोर्ट्स करता होत्या त्या मला पाहून हाकलून द्यायच्या. आणि तो एक मुलगा जो पिंद्याचा रोल करत होता त्याला तो जमत नसे आणि मी त्याला गुपचूप तिकडून करून दाखवत असे की असं कर असं कर. त्यांनी मला शेवटी त्याच्यात घेतलं.
0: बर,
1: आणि मला त्या नाटकात पुरस्कार मिळाला, म्हणजे ऍक्टिंगचं पारितोषिक मिळालं. तिथून मला कळालं की माझी ही आवड आहे, म्हणजे मला हे आवडतंय. मग मी तेव्हाच ठरवलं की मला ऍक्टर व्हायचंय. मग पुढे दहावीत आल्यानंतर मी बाबांना सांगितलं होतं की आता दहावी आहे, त्यांचं ठरलं होतं मला इंजिनिअरिंगला करायचं. त्याचं मला टेक्निकल बेस असल्यामुळे मी त्याच्यातही टेक्निकलमध्ये पुण्यामध्ये 95 टेक्निकल, म्हणजे स्कूलमधून टेक्निकल असेल तेव्हा मी फर्स्ट आलोय तिथे. तर सांगायचं तत्पर्य काय, त्यामुळे मला टेक्निकलला लगेच ऍडमिशन मिळणार होतं.
0: बर,
1: पण मी बाबांना सांगितलं की मला 60% पडणे इतकंच मी अभ्यास करणार आहे, मला ऍक्टिंग करायची. आणि मला 61% पडले, जे की मला आउट ऑफ मार्क्स असायचे स्कूल्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, सायन्समध्ये. बोर्ड एक्झाममध्ये ना एखाद दुसराच मार्क कमी आहे, पण बाकीच्या विषयांमध्ये मी ते कमी कमी लिहून 60% सांगण्याचा तात्पर्य असं की हे करायचं म्हणून खूप हे केलं, घोळ घातला. आणि जसं कॉलेजमध्ये गेलो, मला पहिला सिनेमा मिळाला फिरोज खान यांचा, त्याचं नाव होतं प्रेमागन. तो फरदीन खानचा पहिला सिनेमा होता, तो एनडीए मध्ये पुण्यात शूट झाला होता. त्या सिनेमामध्ये मी काम केलं. तसं मी तेव्हा मार्शल आर्ट्स ब्लॅक बेल्ट होतं माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये मार्शल आर्ट्सचे खूप सीन्स होते, ते मी करत होतो. आणि ते करताना मजाही खूप आली, त्याचेही मार्शल आर्ट्सचे काही सीन्स होते फरदीन खान यांचे. त्यानंतर मी भरपूर सिनेमे केले आणि मुख्य भूमिकेत जेव्हा मी काही कामं केली ती 2012 माझा करुणा शिवशंकर नावाचा एक सिनेमा आला होता, तो मी लिहिला होता आणि त्याच्यात मी रोलही केला होता. त्याच्यामध्ये निशा परवळेकर, विजय चव्हाण वगैरे सगळे होते आणि तो कोल्हापूरमध्येच आम्ही शूट केला होता. तो सिनेमा बरेचदा टीव्हीला लागतो, त्याही सिनेमानं मला भरपूर पुढची कामं मिळवून दिली. त्यानंतर युथ बदल घडवण्याची ताकद नावाचा एक सिनेमा मी लिहिला आहे. तो मी ऍक्च्युली त्यालाही सांगली कारण आहे तो सिनेमा लिहिण्याच्या मागे, कारण माझे जे सासरे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांचे पी ए होते आणि काही कारणास्तव त्यांना जायचं होतं आटपाडीला. तर ते मला म्हटले की तू येतोस का मला काही कामाने

0: मिळतं जायचंय, म्हणून मी आठपडीला निघालो. युथ या सिनेमाची स्टोरी अशी पाण्याचा प्रश्न आहे त्या सिनेमामध्ये. तर मी तिथे आठपडीला जाताना मला काय कळालं की खूप लांबपर्यंत लोक चालत चालत अनवणी जात आहेत ते प्लास्टिकची भांडी वगैरे घेऊन, आणि माझ्या गाडीमध्ये मात्र पाणी होतं, विकत घेतलेलं पाणी. आणि हे लोक पाण्यासाठी मी बरंच वेळ चालत असताना 15-20 मिनिटचा रोड गाडीनं म्हणजे, तर मी त्यांना म्हटलं की 15-20 मिनिट आपण ट्रॅव्हल करतोय पण लोक संपत नाहीत, कोणीतरी दिसतच कोणीतरी दिसतच, मग पाणी कुठे आहे पुढे, कुठून आणणार आहेत हे पाणी? तर ते म्हटले की ते मलाही माहीत नाही, पण लोक असं पाण्यासाठी जातात आणि करत. रोडवरती असे ब्लू कलरचे बॅरल्स होते खूप, ते काही रिकामे काही अर्धे भरले असतील किंवा काही. तर मला असं वाटलं की अर्धा तासाच्या अंतरावरती भरपूर पाणी आहे किंवा पाणी आहे, किंवा तिथे पुढे सुद्धा पानपट्टीवर पाणी आहे जे विकत घेऊ शकतो आपण, पण या लोकांकडे पाणी नाही आहे. मग मला ती थोडी विषमता वाटली आणि मी त्याच्यावरती तो सिनेमा लिहिला की युथ बदल घडवण्याची ताकद. खूप विशेष मला वैयक्तिक आवडलेला सिनेमा आहे. थिएटरिकल त्या सिनेमाला त्यावेळी यश मिळालं नाही, रिलीज करताना काहीतरी अडचणी झाली असेल. खरं तर सिनेमा या गोष्टीवरती, सिनेमाचा बिझनेस, निर्मात, सिनेमाचं मेकिंग, मराठी फिल्म इंडस्ट्री याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे. त्याचा आता माझं वय 50 असल्यामुळे मी त्याचा भरपूर अभ्यास, तुमच्या लक्षात आलं असेल की 34 मी याच्यात असल्यामुळे पूर्ण वेळ मी त्याच्यात घालवला. मी दुसरं काही करत नाही, आजही काही दुसरं करत नाही, मी पूर्ण वेळ सिनेमामध्ये असतो. त्यानंतर माझा सिद्धार्थ जाधव आणि मी एक सिनेमा, दुनिया गेली तेल्लवत नावाचा एक, त्यामध्ये आम्ही दोघे कलाकार म्हणून काम करतो. त्या सिनेमामध्ये मला एक छान गोष्ट अशी, अनिल कालिलकरांबरोबर काम करायला मिळालं. ते त्या सिनेमाचे लेखक आहेत, परंतु काही कारणास्तव मला त्या सिनेमात लिहिण्याची संधी मिळाली आणि मी त्यांच्या अंडर लिहायला मदत केली, म्हणजे मला शिकायला मिळालं बरंच काही. मधुसूदन कालेलकर त्यांचे बाबा, ज्यांचं आम्हाला 34 जसं मी तुम्हाला म्हटलं का 8वी 9वी 10वीच्या दरम्यान त्यांचे धडे असायचे आणि लेखक मधुसूदन कालेलकर. तर मी त्यांच्या घरी जेव्हा जात गेलो अनिल कालेलकरांच्या, तेव्हा पहिल्यांदा मला ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं घर लागलं आणि पुढे सचिन तेंडुलकरचं, आणि त्या रोडला मधुसूदन कालेलकर रोड असं नाव दिलेलं. तर ते माझ्यासाठी खूप विशेष होतं
1: खरंच.
0: आणि अनिल कालेलकरांच्या घरी गेल्यानंतर मला कळलं की मी आज मधुसूदन कालेलकरांच्या घरी आलोय. आणि ते सगळं पाहिल्यानंतर, त्यांचं सेटअप पाहिल्यानंतर, रायटर म्हणून जी त्यांची जी रूम, तेव्हा मला कळलं की एक लेखकाची रूम कशी असते, किती सुंदर, आणि ते अँबियन्स म्हणजे कसं सुचतं मग ते, हे सूचना सुद्धा खूप दैवी आहे बरं का. असं
1: ती एक प्रतिभा आहे.
0: हा, आपण ठरवतो आपण लिहितो, खरं तसं होत नाही, शाईवरून येते ती. तर ते असे काही सिनेमे लिहिण्याचा योग आला असे मराठीमध्ये. आणि आत्ता ह्या प्लास्टिक बाबानंतर, जसं तुम्हाला मी म्हटलं की समुद्राशी बोलताना तो हे, तसं मला असं वाटलं की निसर्गातून, निसर्गाला गरज आहे काहीतरी माणसाला सांगायचं आहे, निसर्गाला या गोष्टीची गरज आहे की कोणीतरी एक मीडिएटर व्हावा जो माझ्या बाजूने बोलेल. या अनुषंगाने मी नवीन सिनेमा लिहिलाय अभयारण्य नावाचा.
1: बरोबर.
0: त्याचं अर्ध शूटिंग पूर्ण झालं दाजीपूरमध्ये, आता थोडंसं सांगलीमध्ये केलंय, थोडं बाकी आहे जे आता मी म्हैसाळमध्ये करणार आहोत. तर त्यामध्ये मी तो, ते जे मनामध्ये होतं की निसर्ग मनुष्याशी काहीतरी बोलतोय, तर ते झाडांच्या अनुषंगाने झाड मनुष्याला काहीतरी बोलायला सांगतंय बुवा, अशा पद्धतीचा तो सिनेमा लिहिलाय. तोही आता 1-6 महिन्यात पूर्ण होईल. तोही अशाच धाटणीचा सिनेमा आहे. एंटरटेनमेंट त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कमी आहे, परंतु लोक एंटरटेन होतील असा एलिमेंट त्याच्यामध्ये आहे.
1: ज्या अव्यक्त भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं महत्वाचं काम चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला करायचंय हे आतापर्यंतच्या आपल्या चर्चेवरून लक्षात येत आहे. तुमचा कल जो आहे संवेदनशील विषय हाताळायचे आणि जास्त करून पर्यावरण विषय, कारण सध्या ऐरणीवर विषय हे आलेले आहेत, त्यामुळे हे समाजासमोर आणणं गरजेचं आहे. तरी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून असं काही मनात आहे का की अशा प्रकारचा चित्रपट मला करायचाच आहे, आज ना उद्या, मग तो मी कधी करेन हे माहीत नाही, पण हे मला करायचंय, तेव्हा मग मी चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वतःला शाबासकी देईन असं काही?
0: ऍक्च्युली काय म्हणजे, सुरुवातीला जसं तुम्हाला मी सांगितलं, मी जेव्हा क्षेत्रात आलो या, मला, मी निर्माता म्हणून आलो. खरं तर मी पहिला सिनेमा प्रोड्यूस केला होता आणि त्या सिनेमाचं नाव होतं कॉलेजियन्स. माझा मित्र आणि मी, आम्ही दोघांनी मिळून 2003-04 प्रोड्यूस केला होता तो सिनेमा. तो सिनेमा संपूर्णतः आम्हाला शिकवून गेला, म्हणजे लॉसमध्ये गेला. मग आता असं ठरलं, कारण घरी मी सांगितलंच होतं की मला या क्षेत्रात काहीतरी

0: करायचे आणि जेव्हा कळतं की अरे यश जरा लांब आहे किंवा हे फिक्स नाही आहे, मग मी घरी सांगितलं की मला आता याच्यातच करू दे, जे पैसे खर्च झाले ते मी यातूनच कमवतो.
1: बर,
0: मग मी पैसे कमवणं आणि काम करणं या कलाकाराबरोबर हे होतं खरं. त्याला पुण्यात असे तेव्हा माझं शिक्षण वगैरे पुण्यात झालंय, मग मी मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथे जेव्हा काम करायला गेलो तेव्हा इकॉनॉमिकल अडचणी प्रथम आल्या, कारण मी घरच्यांना सांगितलं होतं तेव्हा मी माझं करतो, तर त्यावेळी पैशाकरता जी कामं करावी लागली. मग खूप कामं केली म्हणजे आपल्या बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत असं समजूया आपण सगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे माझे खूप जवळचे मित्र होते विक्रम गायकवाड, जे मेकअप आर्टिस्ट, ज्यांना मेकअपसाठी 5 नॅशनल अवॉर्ड्स आहेत, तर त्यांनी खूप शिकवलं, त्यांनी खूप कामं दिली, त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. रंग दे बसंती सिनेमा त्यांनी मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथं काम, आणि तो मी जवळपास 1-20 दिवस सिनेमा केला. तोही मी ऍक्च्युली मी त्यांना आमिर खानची ऍक्टिंग बघायची आहे मला म्हणून काम द्या केला होता सिनेमा. असे अनेक सिनेमे, ऍड फिल्म्स, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबर केल्या. मॉन्टी शर्मा म्हणून एक म्युझिक डिरेक्टर आहेत, मॉन्टी शर्माबद्दल सांगायचं झालं तर सावरिया सिनेमामध्ये त्यांना जब से तेरे नैना यासाठी नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं आहे, किंवा त्यांना एक विशेष अवॉर्ड असं मिळालं आहे ब्लॅक सिनेमासाठी. खूप परीक्षा होते आणि मगच ते अवॉर्ड दिलं होतं. तर मॉन्टीजींबरोबर सुद्धा खूप कामं करायला मिळाली. म्हणजे झालं असं की मला सिनेमाच्या मेकअप डिपार्टमेंटशी संबंधित, डायरेक्शन डिपार्टमेंटशी संबंधित, इकडे मॉन्टीजींबरोबर म्युझिकशी संबंधित, अशा सगळ्या क्षेत्रातून काम करायला मिळालं. त्यामुळे झालं काय की सिनेमा बनवण्यासाठी जी एक परिपक्वता लागते ना, ती या लोकांमधून मिळाली. मग जनसेवा न्यास नावाचं एक त्यांचं एक प्रोडक्शन होतं, वीर सावरकर सिरियल होती, आणि ती मला राज दत्तांबरोबर करायला मिळाली. राज दत्त एक खूप प्रतिभावंत आणि खूपच ज्ञानी असे दिग्दर्शक, तर नाना पाटेकर त्यांना गुरु मानतात, तर त्यांच्या सिरियलमध्ये मला काम करायला मिळालं सुरुवातीला. नंतर सिरियल मी 2006 पर्यंतच केलं, तिथून सिरियल्समध्ये काम बंद केलं. मग सांगण्याचं म्हणजे तात्पर्य आहे की पैसे कमवण्यासाठी मी सगळी कामं केली, सगळ्या प्रकारची कामं केली. मला माझं काहीतरी करायचं आहे, आपला काहीतरी सिनेमा करायचा आहे, आपलं काहीतरी विशेष करायचं आहे असं काही असण्यापेक्षा मला असं काहीतरी करायचं आहे जे मराठी फिल्म इंडस्ट्री जी आहे ना त्याच्याकरता असेल. मग मी हिंदीमध्ये जास्त रमलो नाही, म्हणजे मी पैसे कमवण्यासाठी तिकडे काम केलं, आजही करतो, अजूनही मी रायटिंग वगैरेचे काही काम, क्रिएटिव्ह असे काही कामं करतो. अशी जी छोटी मोठी कामं असतात ती सांगण्यासारखी नाही आहेत, पण त्यात पैसे खूप असतात, मग ती कामं मी करतो. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये आता मी सुरुवात केली मराठीसाठी, मराठीतून मी पुढे यायचं ठरवलं, तर मला मराठीमध्ये ना नेहमी मराठीला सध्या असं चाललंय की ऑडियन्स बरेचदा कमी, सगळेच सिनेमे चालत नाहीत, किंवा मराठी चित्रपट सृष्टीला जरासं तेवढं जर दुय्यम मानल्यासारखं असं होत आहे. त्याचं कारण लोक सांगतात बॉलिवूडच्या जवळ असल्यामुळे मोठ्या झाडाखाली छोटं झाड उगवत नाही वगैरे, पण तसे खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत ज्यांचे सिनेमे चालत आहेत, पण तरी देखील मराठीला एक स्टार किंवा मराठीला जसं साऊथ इंडस्ट्रीला जे मिळालंय ते मराठी इंडस्ट्रीला मिळालं नाही अशी जी खंत आहे ना, मग ती ऍक्च्युली मी जेव्हा अभ्यास करत गेलो तेव्हा मला काय कळालं म्हणजे मराठी इंडस्ट्री सगळ्यात उंच होती जेव्हा किंवा सुरुवातीला, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून जर आपण विचार केला ना तर मराठी सिनेमांची क्वालिटी आणि हिंदी सिनेमांची क्वालिटी खूप सिमिलर आहे.
1: बरं,
0: आणि तेव्हा मराठी सिनेमा वर्ल्ड सिनेमा किंवा पूर्ण देशाचा सिनेमा होता. स्वातंत्र्यानंतर मराठी लँग्वेज, मराठी रिजनल लँग्वेज झाली, अदरवाईज मराठी सिनेमा देखील भारतीय सिनेमाच होता, आजही भारतीय सिनेमाच आहे पण रिजनल नव्हता. त्याची जी भाषा होती मराठी ती भाषा तेव्हा सुद्धा भारतीयच मानली जायची, किंवा कारण तिला हिंदी भाषा आपल्या भारताची राष्ट्रीय भाषा आहे असं काही स्वातंत्र्याच्या आधी ठरलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या आधीचे जे अगोदरचे जे सिनेमे आहेत ते सिनेमे तुम्ही जर पाहिलेत मराठी सिनेमे तर खूप ह्यूज आहेत, आणि आपल्या व्ही शांताराम सरांचे जर सिनेमे तुम्ही पाहिले तर त्यात सुद्धा खूप गमती आहेत. आता हे सगळं तेव्हाचं जे आहे, तेव्हाचं जे स्टारडम आहे किंवा तेव्हाचं जे फिल्म मेकिंग आहे ते आत्ताच मराठी सिनेमाला मिळत नाही, ते स्टारडम का मिळत नाही. आता काय मराठी सिनेमाच्या मध्ये असं दोन आता गोष्टींमध्ये जर विभागायचं म्हटलं तर कॉमेडी करणारे कलाकार मराठीमध्ये सुपरस्टार होतात अशी एक हे आता त्याच्यामध्ये, पूर्वी जसं रवींद्र महाजनी खूप कलाकार आहेत.

0: चंद्रकांत सूर्यकांत मांढरे खूप कलाकार आहेत, आपले कुलदीप पवार खूप जबरदस्त काम केली आहेत त्यांनी, खूप सिनेमे जबरदस्त निर्माण केले आहेत. आणि अगदी पॉलिटिक्स वरती एक दोन सिनेमे आहेत पहा, सामना आहे, तुम्ही जर का शांतपणे बसून हे सिनेमे पाहिले तर तुम्हाला हे हिंदीच्या तोडीचे वाटते. त्याचं मेकिंग आणि प्रोडक्शन व्हॅल्यूज खूप छान आहेत. आता काय होतं, पैसे त्याच्यापेक्षा जास्त आहेत इंडस्ट्रीमध्ये,
1: बर,
0: पण ती प्रोडक्शन व्हॅल्यू नाही मिळत. नेमकं तो सिनेमा तसा नाही मिळत जसं मराठी माणसाला पाहायचं आहे.
1: बर,
0: म्हणजे सिनेमामध्ये श्रीमंती दिसणं आणि गरिबी दिसणं
1: हा
0: वेगळा मुद्दा, परंतु सिनेमाचा जो कोर हार्ट असतो ना, ज्याला आपण सिनेमा म्हणतो, सिनेमॅटिक असतात त्या गोष्टी, थिएटरिकल असतात त्या गोष्टी, तर त्या गोष्टींचा थोडस टेक्निकल पार्ट जो आहे ना तो कुठेतरी मिसिंग होतो. मग आता मला जे सिनेमा बनवायचा, तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, त्यात काय माहिती का, ते कोणी काही कंटेंट ओरिएंटेड नाही आहे. मला जो सिनेमा बनवायचा आहे तो कंटेंट ओरिएंटल नाही आहे, किंवा तो कमर्शियल किंवा एखादा या धाटणीचा पण नाही
1: आहे.
0: मला सिनेमा सिनेमॅटिक बनवायचा आहे. तुम्ही जर पूर्वीचे पाहिले जॅकी श्रॉफचे, सुभाष घई सर, त्यांचे जर सिनेमे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते सिनेमाचे अंगावर येतात, त्यांचे सीन्स अंगावर येतात, म्युझिक अंगावर येतं. असा सिनेमा बनवायचा मला, म्हणजे जो सिनेमा सिनेमॅटिक असेल. म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पुन्हा आपण सिरियलचे शॉट बघितले तर उपयोग नाही. असं होतंय मराठीमध्ये, म्हणजे नेमकं काय होतंय मराठीत हे लोकांना सांगता येत नाही, ऑडियन्सला नेमकं काय आवडत नाही. कारण काय असतं माहिती का, सिनेमाला सिनेमा का म्हटलंय, कारण त्याचं टेकिंग वेगळं आहे. रील्समध्ये जे आपण पाहतो तेच जर आपण थिएटरला पाहिलं तर मग काय उपयोग. एवढा महाग सिनेमा 48,000 रुपयाचं भाडं दिवसाचं देतो आपण कॅमेराला, मग त्या कॅमेरात काहीतरी असेल ना जे तुम्हाला दाखवायचं ते दिसायला हवं. सिनेमा तसं लार्जर दॅन लाईफ दिसायला हवा. म्हणजे तुम्ही जर आताचा जवान सिनेमा पाहिला असेल ना, ऍटलीचे जे सिनेमे आहेत ना, ते तुम्ही जर पाहिले तर ते सिनेमॅटिक आहेत. जो टेक्निकली म्हणजे सिनेमॅटिक असायला हवा, कॉन्सेप्ट काही असू दे, कमर्शियल असू दे नसू दे. पण कधी कधी असं होतं की कमर्शियल सिनेमामध्ये स्कोप असतो सिनेमॅटिक दाखवण्याचा, आर्ट फॉर्म किंवा पॅरलल फिल्म्स असतात त्याच्यामध्ये स्कोप कमी असतो, त्याला लाईव्हली रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो, त्याचं जे एस्थेटिक आहे ते तर सांभाळायचं असतं, जसं तसं आपल्याला दाखवायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण इकडे कमर्शियल सिनेमामध्ये आपण काही करू शकतो, तो एक चान्स असतो आपल्याला.
2: तर श्रोते हो, ह्या गप्पा अशाच रंगत जाणार आहेत, कारण विषय सुद्धा तेवढाच रंगतदार आहे. आणि डॉक्टर योग नील शंकर यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास खूप मोठा आहे, विविध रंगी आहे, अर्थात प्रवास सुरू पण झाला आहे खूप लवकर, अगदी शालेय वयात, त्यामुळे ऐकण्यासारखं बरंच काही आहे. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण हे सगळं ऐकणार आहोत, आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत, तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तर कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण डॉक्टर योग नील शंकर यांचा निरोप घेऊया. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम. थँक्यू.
2: कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
3: आताच आपण ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर योग नील शंकर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. आज रात्री 10 वाजता हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल.
4: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका।

दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।

मध्यम लहरी 239.8 मीटर सर्तक 1251 किलो हर्ट्स वर FM बॉल 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम 10 वाजलेत प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे मराठी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आली लहर केला कहर या चित्रपटातलं. या गीताला स्वर उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

0: उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गडगे यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार

0: ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एएम वाहिनीवर 100.6 मेगाहर्ट्स या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हा खेळ सावलींचा. या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गीत, आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरातलं हे गीत संगीतबद्ध केले रोहिनाथ मंगेशकर यांनी.

0: आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या युगल स्वरातलं हा खेळ सावलांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: सर्जा या चित्रपटातलं नाधू महानेर यांचं गीत आपण ऐकलं. रघुनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला आवाज होता सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा. या सदाबहार गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण.

श्रोते हो, अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा भाग आज आपण ऐकूया. सुदैवाने प्रसार माध्यमे, त्यातही दूरचित्रवाणी वाहिन्या 6,37,000 खेड्यांमध्ये बहुसंख्येने आणि मोठ्या प्रमाणात पोचली आहेत. नव्या भारताच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या खेड्यांमधील आणि शहरांमधील दरम्यानची विषमता यातून लक्षात येते. आपली लोकशाही व्यवस्था बळकट आहे. दर 2 वर्षांनी 70 कोटी ग्रामीण जनतेला मतदानाद्वारे सरकार निवडायची संधी मिळते. हेच सरकार त्यांना आर्थिक भरभराटीत सामावून घ्यायला अपयशी ठरते. आर्थिक वाढ जर समावेशक नसेल तर तिच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते आणि सामाजिक दृष्ट्याही ती फार काळ टिकाव धरू शकत नाही. अशी अवस्था राजकीयदृष्ट्या अस्थिरता निर्माण करणारी ठरते. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी जलद गतीने विकास साधता येईल अशा प्रकारचे कोणतेही उपयुक्त प्रारूप जगभरात कोठेही समोर आले नाही. युरोप, अमेरिका किंवा अलीकडच्या काळात चीनच्या किनारी प्रदेशात आर्थिक वाढ सुरुवातीला छोट्या शहरी केंद्रांपुरतीच मर्यादित होती, नंतर ती ग्रामीण भागात दिसू लागली. या भागांमध्ये लोकसंख्येची घनता नसल्याने तसे असावे. ग्रामीण भागांची रचना मग मागास, अविकसित किंवा दुर्लक्षित भाग अशा वर्गवारीच्या माध्यमातून बदलांच्या हेतूने होऊ लागली. खरे तर विकसित क्षेत्रांना नेहमीच अविकसित क्षेत्रांची गरज भासत असते. खेड्यांमधील असोत किंवा शहरांमधील वसाहतींमध्ये राहणारे मजूर स्वस्तात वापरायला त्यांना हवे असतात. बाजारपेठेलाही उत्कर्षाच्या दृष्टीने अविकसित क्षेत्रे ग्राहक म्हणून हवी असतात. गांधीजींना विचारण्यात आले होते की भारत हा ब्रिटन सारखा विकसित झालेला हवा आहे का? त्यावर त्यांचे उत्तर होते, ब्रिटनला त्यांच्या राष्ट्राच्या विकासासाठी संपूर्ण जगभर वसाहती निर्माण करायची गरज वाटते आहे. लोकसंख्या वाढत राहिल्यावर अशा किती पृथ्वी वसाहतींसाठी उपलब्ध करता येतील? भारतातील ग्रामीण जनतेने जर शहरांसारखे व्हायचे ठरविले तर नेमकी हीच द्विधा स्थिती निर्माण होऊ शकते. 70 कोटी ग्रामीण जनता आणि शहरांमधील अफाट लोकसंख्या पाहता प्रगतीची वाट खडतर आहे. त्यावर कोणता उपाय सांगता येईल? उपाय दडलेला आहे तो कल्पकतेत. ग्रामीण भारतालाही संपत्ती आणि आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या या प्रक्रियेत सोबत घेतल्याशिवाय तरणोपाय नाही. सुदैवाने सूचना आणि प्रसारण तंत्रज्ञान अर्थात ICT यामुळे उपलब्ध करून दिलेला सेतू यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ICT केवळ साधन आहे, त्याचा उपयोग प्रभावीपणे ग्रामीण भारताच्या गरजांच्या पूर्तीसाठी व्हायला हवा. ग्रामीण भागात सुमारे 1,50,00,000 बालके दरवर्षी शाळेत जायला पात्र ठरली आहेत, पण चांगल्या शिक्षकांची कमतरता तेथे भेडसावते. यात नियमानुसार सुधारणा घडविण्यासाठी आम्ही झगडत आहोत. ICTच्या माध्यमातून मुलांना दूरस्थ पद्धतीने शिक्षण देता येईल हे काम सोपे नाही. फक्त संगणक संच बसवून आणि प्रसारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्थिती सुधारणार नाही. पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. वीज बरेचदा असून नसल्यासारखी ही स्थिती असताना त्या ठिकाणी शिक्षणाचे आव्हान फार मोठे आहे. अशा प्रयत्नांच्या परिणामांना बोल लावण्याऐवजी काळजीपूर्वक काही प्रयोग आधी करायला हवेत. दुर्दैवाने असे बरेचसे प्रयोग यापूर्वी झालेत ते शहरी मानसिकता असलेल्यांकडून. त्यांना ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे ऐकूनच घ्यायचे नसते.

थोडा वेळ जर ग्रामीण भागात नीट घालवला तर लक्षात येईल कि तेथील वडीलधाऱ्यांना त्यांची मुले 10वी 12वी पास व्हायला हवी आहेत, कारण त्याशिवाय त्यांना महाविद्यालयात शिक्षण घेता येणार नाही। ते शहरात राहिले असते तर बोर्डाच्या परीक्षेत मुलांना पास होता यावे म्हणून कोचिंग क्लासमध्ये मुलांना पाठवता आले असते, पण खेड्यात काही ते शक्य नाही। आयसीटी ट्यूशन्स का उपलब्ध करून देत नाही याचे तसे काही खास कारण नाही। आरोग्याच्या क्षेत्रातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही। डॉक्टरांना खेड्यांमध्ये थांबायचे नसते। फ्रंटलाईनच्या 13 ते 26 फेब्रुवारी 2010 अंकात मिसिंग डॉक्टर्स अशा शीर्षकाचा एक माहितीपर लेख प्रकाशित झाला होता। भारतातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात असल्याचे त्यात नमूद केलेले होते। त्यात म्हटले होते, संपूर्ण जगातील 20% रोगांचा भार भारताला सोसावा लागतो आहे। खरे म्हणजे यापैकी कित्येक आजारांना उच्च पातळीवरच्या वैद्यकीय तज्ज्ञांची किंवा महागड्या उपचारांची किंवा उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोगनिदानाचीही गरज नाही। 70 लाख पदवीधर डॉक्टरांपैकी 1/4 डॉक्टर त्यांचा वैद्यकीय व्यवसाय शहर किंवा शहरातल्या भागांमध्येच करतात। ग्रामीण जनतेचे त्यांना प्राथमिक आरोग्य सुविधांबाबत काय हाल होतात याच्याशी त्यांना काहीच देणे घेणे नसते, त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य हे मोठ्या प्रमाणात अप्रशिक्षित परवाना नसलेल्या आणि बेकायदा वैद्यकीय व्यावसायिकांच्या हातात गेले आहे। उत्तर भारतात 1995 या संदर्भात हाती घेतलेल्या अभ्यासात असे आढळले की फक्त 3% डॉक्टर्स हे MBBS पदवीधर किंवा ॲलोपॅथीद्वारा चिकित्सा करण्यास सक्षम आहेत। 68% डॉक्टरांनी कोणत्याही चिकित्सा पद्धतीचे प्रशिक्षण घेतलेले नाही। ग्रामीण भारताला नेहमीच्या डॉक्टरांपेक्षा वेगळी प्रशिक्षित माणसे प्राथमिक आरोग्यासाठी पुरवले जाण्याबाबत विविध प्रकारचे प्रस्ताव येतात, पण त्यांना मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडून केराची टोपली दाखवण्यात येते, त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी फक्त RMPs उरतात। ICTच्या माध्यमातून या RMPs प्रशिक्षण करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे आणि त्यांना शहरातल्या डॉक्टरांशी आवाज किंवा व्हिडिओद्वारा जोडणे शक्य आहे। यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा चटकन आणि दर्जेदार स्वरूपात मिळणे सोपे होऊ शकणार नाही का? दूरस्थ पद्धतीने काही प्रकारचे रोगनिदान शक्य आहे, पण ते गावकऱ्यांच्या हितासाठी असायला हवे। आता पुन्हा वारेमाप कार्यक्रम करण्यापेक्षा जे करू ते प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक करण्याची गरज आहे। भारतातील शेती व्यवसाय गेल्या 2 वर्षांपासून थंडावलेला आहे। आरडाओरड आणि रडारडी पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडण्यापर्यंत वेळ आली आहे। देशाला दुसऱ्या हरितक्रांतीची गरज असल्याचे सांगितले गेले, मात्र त्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या कल्पनाही मांडल्या गेल्या नाहीत। जैवतंत्रज्ञान, नवीन बियाणे आणि पीक पद्धतीचा अवलंब करून एक बाजू झाली, याशिवाय परंपरागत सेंद्रिय शेती करून सकस अन्नधान्य मिळवण्याचाही बोलबाला सुरू आहे। याही पेक्षा जास्त प्रभावी पद्धत म्हणजे शेतीसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या जमिनीचा इंचभरही तुकडा वाया जाऊ देता कामा नये। त्याची सुपीकता वाढवून त्यावर सधन पद्धतीची लागवड करायला हवी। परंपरागत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सुपीकतेबाबतचा नेमका अंदाज बांधता यायचा, त्यासोबत त्यांना पीक पद्धतीची उपयुक्त तंत्रेही समजायची आणि स्थानिक बाजारपेठेबाबत चांगली माहितीही असायची। आधुनिक कृषीशास्त्रामुळे ते सारे मोडीत निघाले। त्यांना त्यांच्या शेतीसोबत आधुनिक कृषीशास्त्र आणि स्थानिक बाजारपेठेची आता थोडीफार माहिती आहे।

0: जगातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं. श्रोते हो, अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा दुसरा भाग आज आपण ऐकलात. बरायत श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: गांधीवंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: एनसीईआरटी उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, आता एक निवेदन। गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव येथील नवीन पुलाचं काम चालू असल्यानं वाहतुकीकरिता पर्यायी पूल केलेला होता, परंतु नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढत चालल्यामुळं आणि पर्यायी पुलाचा काही भाग खचल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। बॅरिगेटिंग आणि फ्लेक्स लावून सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी कर्मचारी देखील ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे गडहिंग्लजकडून चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरा गजरगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे। निवेदन संपलं। आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, 11 वाजलेत। गाता रहे मेरा दिल।

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या विशेष कार्यक्रमात मी संदीप आपलं अगदी मनापासून स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत या छानशा गीतानं आणि त्यानंतर गप्पा आणि गाणी. ऐकूया कार्यक्रमात सुरुवातीचं गीत.

गातार हिंद राधील हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। तर श्रोते हो, आज 3 जुलै हा दिवस थोडा विशेष आहे। का म्हणाल तर एका पार्श्वगायकाचा वाढदिवस किंवा जन्मदिवस म्हणून। असं म्हणतात की एका वटवृक्षाखाली दुसरं रोपटं उगवलं असेल तर त्याची वाढ होणं थोडं कठीण असतं। परंतु किशोर कुमार सारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पार्श्वगायकाच्या छत्रछायेत राहून देखील आपलं वेगळं अस्तित्व जपणारा हा पार्श्वगायक म्हणजे अर्थातच अमित कुमार। जाणून घेऊया आणखी। तत्पूर्वी बातों बातों में या चित्रपटात हे गीत।

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: गातारे हे मनातील या चित्रपट संगीताच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुनश्च स्वागत. श्रोते हो, पार्श्वगायक अमित कुमार म्हणजे किशोर कुमार आणि रुमा गुह ठाकूर यांचा पत्य. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आजच्याच दिवशी म्हणजे 3 जुलै 1952 साली अमित कुमार यांचा जन्म झाला होता. गांगुली कुटुंबीय अर्थातच अशोक कुमार, किशोर कुमार आणि रुमा गुहा अशी फिल्मी बॅकग्राऊंड. अशा अभिनय आणि गायन क्षेत्राशी संबंधित अशा कुटुंबात अमित कुमार यांचा जन्म झाला होता.

0: आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्ज या एएम वाहिनीवर 100.6 मेगाहर्ट्ज या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
1: अमित कुमार हे पुढील आयुष्यात एक यशस्वी पार्श्वगायक बनले आणि प्रसिद्धीस आले. एक कलाकार, दिग्दर्शक, गायक आणि निर्माता म्हणून अमित कुमार यांनी चित्रपटसृष्टीत चांगलंच नाव कमावलं. पण तत्पूर्वी त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया. कोलकात्यामध्ये एका दुर्गेपूजेच्या कार्यक्रमात अमित कुमार हे गायन करत होते. त्यावेळेस त्यांचं गाणं बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांनी ऐकलेलं होतं. अमित कुमार यांच्या आईनी म्हणजे रुमा गुहा यांनी अमित कुमार हे फिल्मी गीतं गात असतात असं म्हणून त्यांच्या वडिलांना म्हणजे किशोर कुमार यांना सांगितलेलं होतं. आणि हेच कारण ठरलं की अमित कुमार यांचा प्रवास पार्श्वगायनाकडे सुरू झाला. कारण यानंतर किशोर कुमार यांनी अमित कुमार यांना आपल्यासोबत मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

0: राधा पोळवाल आणि अमित कुमार यांच्या युगलस्वरातलं बागी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर

हम या चित्रपटासाठी आनंदी बक्षी यांचं हे गीत होतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हे गीत गायलं होतं अमित कुमार आणि अलका याज्ञिकेने.

तिजानी या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांच्या युगलस्वरातले हे गीत श्रोते वाटतास आपण ऐकलं. बॉलिवूडचे पार्श्वगायक अमित कुमार यांच्याविषयी आज आपण बोलतोय. पुढं कसबी वादी या चित्रपटासाठी 1978 साली अमित कुमार यांनी पार्श्वगायन केलेलं होतं. अभिनेते रणधीर कपूर यांच्यासाठी 3 चित्रपटांमध्ये अमित कुमार यांनी पार्श्वगायन केलं. कुमार गौरव, गोविंदा, अनिल कपूर, सलमान खान यांच्यासाठी अमित कुमार यांनी आपला आवाज दिलेला आहे. तर अमित कुमार हा जणू काही कुमार गौरव यांचा आवाजच बनलेला होता. आपल्या कारकिर्दीत अमित कुमार यांनी आर डी बर्मन, बप्पी लहरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आनंद मिलिंद, शिवहरी, जतीन ललित अशा दिग्गज संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन केले. त्याचबरोबर लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक यांच्यासोबत युगलगीतं गायली आहेत.

चालबाज या चित्रपटातलं हे गीत होतं. रसिक हो, अमित कुमार यांना प्राप्त पुरस्कारांमध्ये 5 फिल्मफेअर पुरस्कार लाभलेले आहेत. एक उत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सुरुवातीला लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी 1981 साली आणि त्यानंतर 1983 साली तेरी कसम, तेजाब या चित्रपटासाठी 1988 साली, त्रिदेव या चित्रपटासाठी 1989 साली आणि बागी या चित्रपटासाठी 1990 साली अमित कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कार लाभलेला आहे. आर डी बर्मन यांच्या निधनानंतर किंवा त्यानंतर काही काळानंतर अमित कुमार यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन थोडस कमी केलंय. दमदार आवाज, गाण्यावर उत्तम पकड हे अमित कुमार यांच्या पार्श्वगायनाचं वेगळेपण आणि विशेष दिसून येत आहे. आज त्यांचा जन्मदिवस, तर त्यांना आपण पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

कविता कृष्णमूर्ती आणि अमित कुमार यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं जमाई राजा या चित्रपटातलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. बऱ्याचदा श्रोते हो, या गीताबरोबरच गातार हे मेरा दिल या चित्रपट संगीताच्या विशेष कार्यक्रमात मी संदीप आपला निरोप घेतोय.

भेटूया पुढच्या कार्यक्रमात. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे पत्र पाठवून किंवा ईमेल करून आम्हाला जरूर जरूर कळवा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम.

सुवर्ण माटेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो आता एक निवेदन. गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यखेची नदीवरील भरगाव येथील नवीन पुलाचं काम चालू असल्यानं वाहतुकीकरिता पर्यायी पूल केलेला होता, परंतु नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढत चालल्यामुळं आणि पर्यायी पुलाचा काही भाग खचल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. बॅरिगेटिंग आणि फ्लेक्स लावून सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी कर्मचारी देखील ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळं गडहिंग्लजकडून चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरा गजरगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे. निवेदन संपलं.

वैशाली सामंत यांनी गायलेलं इलाही जमातर यांचं गीत आपण ऐकलं. भावाधार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.

अपर्णा संत यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं राज्यस्तरीय प्रसारण आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै याच दिवशी 1852 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

0: मैत्रिणींनो आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपणा सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खर तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काही

0: काही प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
1: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
0: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येत आहे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कंपोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
1: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
0: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
1: आलं,
0: 500 वर्षापूर्वी पासून फार तर, किंवा 300 वर्षापर्यंत आलं असेल तेव्हापासून
1: आहेच, अजूनही
0: वातावरणात आहे. आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
1: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते. प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
0: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
1: उडत राहतं,
0: उडत राहतं. आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
1: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
0: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी, प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात गेलं प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखाच आहे, किंवा त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने सूक्ष्म असं म्हणता येईल, तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. माता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल, मोठं साईजनी असेल, तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं.
1: अच्छा, विघटन
0: होताना. आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक ह्या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्समध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियलमध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणांसारखं काही, म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदीच सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी म्हटलं, मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेस

0: फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रोप्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण मुलांना दिसतही नाही इतके छोटे छोटे त्याचे कण तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचरा जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते, ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक आहे.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून देणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं आणि शिवाय कलरफुल असतं म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा अशी
1: कुठली
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा, तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्यामध्ये
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपल्या उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून किंवा मग

0: त्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत.
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं. प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट्स यूज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटल
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हणलं आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे. मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन रिड्यूस रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं. तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगलमध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी.
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे. त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा किंवा मग रियूज करा की तुमचे जे प्लास्टिक जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिक पेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतं.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी वापरता येईल,
0: रिसायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिक चा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे. तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात. तर तुम्ही सांगू शकता की नाही, शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या. किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. 100 एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात

0: त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडस प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जात आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं
1: असल्यामुळे वापरावं लागतं.
0: हा आम्ही त्याला रियूज नाही करू शकत त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतीप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलीस्ट
1: होऊ शकतो,
0: तो कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे, म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्याने कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिक मुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा,
0: तर रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे, ज्याच्यानी त्यांनी हे प्रूव्ह केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रोप्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच, म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच, ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रोडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण

0: देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं, आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याच्या पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाहीये, अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहे,
1: खर्चिकही आहे ते,
0: खर्चिकही आहे. तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारे प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडलंय आणि ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहेत त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार
0: नाही देणार प्लास्टिकमध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्समध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही.

पण अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठं खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत, म्हणजे थालपीठं खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच, पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या एक चतुर्थांश गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ, हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा

0: शिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
1: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग. आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

ओले चिंब केले पावसाच्या सरीने, भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा, चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले, रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो। वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते। एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग, पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्त सुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर, मधुर आळवीती गीत, सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली, पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले। आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही। रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात। नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो। पिशव्यांचा संच गिफ्ट दिला पाहिजे, बुकेऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल। कधी कधी पावसाची संततधार चालू असते, अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसवून पावसाला विचारतात। पाऊस पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का, नको पडू इतका वाहून गेले माझे घर, घरातले सामान त्यात होते एक दप्तर, पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली तुला दिसत नाही का, पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे, नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली।

मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदान चिंब पावसात। मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास। अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने,

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता। प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा। अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं। पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो। प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता। जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते। मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी

पातळी कमी होते। अरे माणसा, ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा।

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे. पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमावण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमावलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही. आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जाते.

वाटतं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील, स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे मग मला दे, ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते मनातून. या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळ प्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता. पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास. गार गार वारा बरसे जणू गारा. गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस. कधी आबोला कधी रुसवा. कधी आबोला कधी रुसवा जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी भुलवी मनाला. नको रे फसू मना या प्लास्टिकला. नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल. असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारे.

0: चूल आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद. मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
2: उधळत गाथ गाथ पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळहुळ.

0: माझे तुझ्या मन भर सरी वर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: अष्टविनायक या चित्रपटासाठी डॉ वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची ही रचना आपण ऐकलीत. चित्रपटात वरदक्षिणा आणि हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत माय बाप या चित्रपटासाठी विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे गजेंद्र अहिरे यांची आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जितेंद्र कुलकर्णी यांची आणि संगीतकार जगदीश खेबुडकर. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया तू सुख करता या चित्रपटातील गीत. सुहासिनी नांदगावकर यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. ऐकूया.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. दुपारचा 1:30 वाजतो आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर 1:40 वाजून अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे.

0: सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सांगण इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14

180,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 180,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत

त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 2027 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32च्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300

0: अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे, असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्णवर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे. त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगण सिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा दिघवेकर यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात साने गुरुजी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं आणि यासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी ही माला सुरू करीत आहोत. आज या मालेत ऐकूया कवी नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, नुकताच पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सगळीकडे अगदी हिरवळ पसरली आहे, धबधबे फुटलेत. वा, कल्पनाच किती छान वाटते नाही. आणि अशाच मनाला केवळ कल्पनेने आनंद देणाऱ्या कविता लिहिण्याची विलक्षण देणगी मराठीतील प्रसिद्ध कवी नाधो महानोर यांच्या लेखणीला मिळाली आहे असं नक्कीच म्हणू शकतो.

0: ग्रामीण जीवन, निसर्ग, शेती, माणसांच्या भावना आणि मातीतील संस्कृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय आहेत. महानोरांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहामुळेच त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. महानोरांची एक प्रसिद्ध कविता आहे आणि त्या कवितेचं गीतातही रूपांतर झालंय. ती कविता म्हणजेच मनचिंब पावसाळी. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडका वसंत येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले, झाडात गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पिसारा. या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे, आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबतांच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. मनचिंब पावसाळी मेंदीत माखलेले, त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. श्रोते हो, पहिल्याच ओळीत किती सुंदर वर्णन आलं आहे. पहा ना, झाडात रंग ओले म्हणजेच पानं ही पावसाच्या आगमनामुळे हिरवीगार झालीत हे दिसून येतच, पण पावसामुळे ती ओली चिंब झालीत. आणि त्याचबरोबर असं वाटतं की एखाद्या नववधूच्या हातावर जशी मेंदी छान रंगलेली असते, तिच्यात जसं नवखे पण आलेलं असतं, तशीच ही सृष्टी सुद्धा नव्या नव्या पावसामुळे आनंदित होऊन गेली. पाखरांच्या पंखावर विसावलेले थेंब, झाडांवर पडणारा पावसाचा संथ असा शिडकावा आणि निसर्गात पसरलेले विविध असे रंग यामुळे पावसाळ्याची एक प्रकारची कोमलता जाणवते. कवीला निसर्गातल्या अगदी प्रत्येक दृश्यात एक वेगळंच सौंदर्य दिसतं. म्हणजे बघा ना, रानातली शांत संध्याकाळ, मनातली स्वप्न आणि प्रिय व्यक्तीच्या आगमनाची असलेली आस, याचं सुंदर चित्र ह्या कवितेत पाहायला मिळतं. राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे या ओळीतून प्रिय व्यक्तीच्या प्रतीक्षेतली उत्कट अशी भावना व्यक्त झालेली दिसते. म्हणूनच ही कविता केवळ निसर्ग वर्णनापुरती मर्यादित नाही राहत, तर प्रेमभावनेची अभिव्यक्ती देखील आपल्याला दिसते. शेवटच्या काही ओळी पहा. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. या कवितेत या ओळी एका नव्या आशेबद्दलही सांगतात. श्रोते हो, शेवटी ही महानोरांची कविता आहे, त्यामुळे कितीतरी वेगळे वेगळे अर्थ आपल्याला घेता येतील. थोडक्यात काय?
1: Good afternoon, this is Akash.
2: आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माशांची चांगली वाढ आणि उत्पादन हे चांगल्या दर्जाचं खाद्य तसंच पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पाण्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म हे संवर्धन होत असलेल्या प्रजातींच्या सहनशीलतेच्या मर्यादेत असले पाहिजेत. मातीच्या तलावात मुख्यतः भौतिक आणि रासायनिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्य ही मत्स्य उत्पादनात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. संवर्धनासाठी वापरण्यात येणारं पाणी कसं आहे हे समजलं तर तलावातील पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं आणि माशांचं उत्पादनही चांगलं मिळतं. गोड्या पाण्यात प्रामुख्यानं भारतीय प्रमुख कार्प, चायनीज प्रमुख कार्प, तिलापिया, पंगस, शिफारसीमध्ये देशी मांगूर, कोळंबी इत्यादींचा समावेश होतो. माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्वाचे

0: असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासळीची वाढ अवलंबून असते. यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं असतं. सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली ही 1 ते 1.5 मीटर असावी. त्यापेक्षा अधिक खोली असेल तर पाण्याचं व्यवस्थापन करायला अडचण निर्माण होते. संवर्धन तळ्याकरता पाण्याचे नियमित 12 स्त्रोत असतील तर पाणी व्यवस्थापन करणं सोपं होतं. विहीर कूपनलिका असतील तर पाण्याचं नियोजन करायला उत्तम. तसंच सभोवतालच्या परिसरात नदी असेल तर त्याचं पाणी सुद्धा वापरता येतं. पाण्यावर प्रक्रिया आणि स्वच्छतेसाठी वेगवेगळे छोटे तलाव असतील तर व्यवस्थापन अतिउत्तम प्रकारे करता येतं. पाण्यातील मूलभूत घटक जसं सामू, क्षारता, जडता, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन आणि इतर नायट्रोजनस पदार्थ इत्यादींचं पाण्यामध्ये योग्य समायोजन असणं अत्यंत लाभकारक असतं. इष्टतम गुणधर्म असतील तर माशांचं उत्कृष्ट आरोग्य आणि जलद गतीनं वाढ दिसून येते. पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचं पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यामधील सूक्ष्मजीव इत्यादींवर अवलंबून असतं. म्हणजेच पाण्याचे योग्य गुणधर्म टिकून ठेवण्याकरता या सर्व बाबींचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असतं. तलावामध्ये पाणी वाढवण्यासाठी आणि तलावातील पाणी कमी करण्याकरता इनलेट दरवाजा आणि आउटलेट दरवाजाचा वापर केला जातो. याचं स्थान यामध्ये महत्वपूर्ण असतं. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत. मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. योग्य तापमान माशाचं आरोग्य आणि वाढीसाठी खूप महत्वाचं असतं. तापमान साधारणपणे 25 ते 32 अंश सेल्सिअस असणं आवश्यक असतं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर वाढीवर परिणाम दिसून येतो. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू यांचे सर्व रासायनिक गुणधर्म एकमेकांवर अवलंबून असतात. या दोन बाबी व्यवस्थित राखल्या तर बाकी घटक आपोआप व्यवस्थित राखता येतात. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू सहजरित्या तपासू शकतो आणि नोंदी ठेवू शकतो. गोड्या पाण्याची क्षारता ही 0.1 ते 0.5 PPT असते. अल्कलिनिटी पाण्यामध्ये असणारे कॅल्शियम कार्बोनेट, बायकार्बोनेट आयन्सवर अवलंबून असतं. पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आयन्सच्या आधारावर जडता मोजता येते. जडतेचं प्रमाण 20 ते 300 mg/L असं असतं. जडता आणि अल्कलिनिटी समसमान प्रमाणात असतील तर पाणी संवर्धनासाठी उपयुक्त असतं. जडता आणि अल्कलिनिटी विशिष्ट पातळी राखण्यासाठी चुन्याची मात्रा देऊन योग्य प्रमाण राखता येतं. वाढीवर चांगला फरक दिसतो. कोणत्याही जलचराचं संवर्धन करताना पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा घटक असतो. इष्टतम पाण्याची गुणवत्ता प्रजातीनुसार बदलते. मासे हे पाणी या माध्यमावरच सर्व शरीर प्रक्रियांसाठी अवलंबून असतात.
1: मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग तिसरा. मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्लोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय

0: लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:09:30 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा या माहितीचा भाग तिसरा, सहभाग डॉ स्नेहल दोंडे

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आता सुद्धा करत चाललोय. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित ते ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सी जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे

0: पीएच, टीडीएस, सीओडी, बीओडी असंच त्यांनी, आणि काही मायक्रो न्यूट्रियंट्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात, त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. डीओ, डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवा. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे. कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवा आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा, ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार, त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे, जो सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचं आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते सीटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन, एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतोय, आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेले होते. तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं, आपला जो रॉ वॉटर आहे, जो सोर्स आहे आपला, तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे. कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे, त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी, ते काय आहे, सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस. कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे, पॅथोजन एलिमिनेशनसाठी. का? कारण हे म्हणजे रोग पसरतात, त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं मुलतानी रागातील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात

14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25,000 स्मार्ट मीटर लावले आहेत, त्यापैकी सुमारे 4,00,000 ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत, त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या, यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार

0: यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.
2: कदम गिन लेती हैं या आपको एक रोजमर्रा में आपको एक अंदाज हो गया है कि भाई बाई तरफ ये है, दाई तरफ ये है, किस तरह से कर पाती हैं आप?
3: नहीं, मुझे तो रोजमर्रा की जिंदगी में तो मैं रहती हूँ ना, तो मुझे अंदाजा हो गया है कि किस तरफ क्या है. मतलब आना जाना होता है ना मेरा. अभी जैसे आपसे जो बात कर रही हूँ ना
2: जी,
3: ऊपर वाले फ्लैट में कर रही हूँ. हमारा एक वाले का घर है ना, वहाँ कर रही हूँ
2: जी.
3: मैं नीचे से यहाँ भी आ जाती हूँ.
2: अच्छा, मतलब आप पहली मंजिल नीचे ग्राउंड फ्लोर पे और ऊपर ऊपर की मंजिल अपने आप कर पाती है ये सब?
3: अरे आप कर लेते. एक बार मुझे अगर अंदाजा हो जाए ना किस तरह जाना है, किस तरह जाना है, किस तरह आना है, तो मैं अपना आप ही सब कर लेती हूँ.
2: बहुत सुंदर बात है. मुझे ये बताइए आलिया जी कि सुख और दुख जीवन में तो सबके आते हैं, कठिनाइयां भी आती हैं, गम भी आते हैं, खुशियां भी आती हैं, आप इसको किस तरह से लेती हैं?
3: मैं तो बहुत खुश रहती हूँ. तो ऊपर वाले ने मेरी आंखें छीन ली है मैडम. मुझे बहुत बुरा लगता है कभी कभी, पर मैं ऐसा सोचती हूँ कि जिस हाल में खुदा रखे उस हाल में रह लेना चाहिए. मैं ऊपर वाले से शिकवा भी करूंगी तो क्या हासिल होगा मुझे शिकवा करके भी. हालांकि ऊपर वाले से मैं दुआ जरूर मांगती हूँ. कभी कभी मुझे रोना भी आ जाता है.

मध्यम लहरी 249° आठेक मीटर अर्थात 1251 kHz आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजतायत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते. नमस्कार श्रोतेहो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपलं स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लव्ह स्टोरी या चित्रपटातील अमित कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

0: श्रोते हो, आज बॉलिवूडचे दिग्गज आणि अष्टपैलू गायक अमित कुमार यांचा आज वाढदिवस. अमित कुमार हे महान गायक आणि अभिनेते स्वर्गीय किशोर कुमार यांचे सुपुत्र आणि घरातच संगीताचा वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. किशोर कुमारजींनी अमित कुमार यांच्यातील गायकी लहानपणीच ओळखली होती आणि त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी वडिलांसाठी दूर का राही या चित्रपटात मैं पंछी मतवाला रे हे गाणं गाऊन पहिलं रेकॉर्डिंग देखील केलेलं होतं. आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि त्यांनी गायलेली काही सुंदरशी गीतं आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: श्रोतेहो, त्यांना गायक म्हणून मोठा ब्रेक संगीतकार RD बर्मन म्हणजेच पंचंदा यांनी मिळवून दिला. बालिका वधू या चित्रपटात त्यांनी बडे अच्छे लगते है हे गाणं गायलं आणि ते गाणं अतिशय गाजलं देखील. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत इल्जाम या चित्रपटातील अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले हे गीत.

0: श्रोतेहो आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, 1980 ते 1990 दशक गायक अमित कुमार यांनी आपल्या आवाजानं गाजवलं। ते अभिनेते कुमार गौरव, अनिल कपूर आणि संजय दत्त यांसारख्या तत्कालीन युवा स्टार्सचे मुख्य पडद्यावरील आवाज बनलेले होते। त्यांची बरीचशी गाणी गाजलेली आहेत। 1981 आलेल्या लव्ह स्टोरी चित्रपटातील या दारही है या सुपरहिट गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार देखील मिळालेला होता। ऐकूयात त्या चित्रपटातील हे गीत।

श्रोतहो, आपण आज ऐकतोय सुप्रसिद्ध गायक अमित कुमार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याचबद्दल आपण आता ही छोटीशी बातचीत करीत आहोत. अमित कुमार यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, भोजपुरी, उडिया, आसामी, कोकणी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्येही सुंदर गाणी गायलेली आहेत. कार्यक्रमात आता आपण तेरी कसम या चित्रपटातील लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकणार आहोत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

शत्रू कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत तेजाब या चित्रपटातील अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेले हे गीत.

श्रोते हो, सुप्रसिद्ध गायक अमित कुमार यांनी 1994 मध्ये त्यांचे मार्गदर्शक, जवळचे मित्र आणि महान संगीतकार आर डी बर्मन यांच्या निधनानंतर पार्श्वगायनातून स्वतःला काहीसं दूर ठेवलं, पण त्यानंतरही त्यांनी देश विदेशात स्वतःच्या आणि वडील किशोरदांच्या गाण्याचे लाईव्ह कॉन्सर्ट्स करण्यावर लक्ष केंद्रित केलं। ते आजही हाऊसफुल होतात आणि सध्या ते कुमार ब्रदर्स म्युझिक या स्वतःच्या प्रोडक्शन कंपनीद्वारे स्वतंत्र संगीतही तयार करत आहेत। खरं श्रोते हो, अमित कुमार यांनी आपल्या अष्टपैलू आणि खऱ्याखुऱ्या आवाजानं संगीताच्या दुनियेत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे। त्यांना आजच्या या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत ऐकूयात, जे आहे त्रिदेव या चित्रपटातील।

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्र आणि ईमेलद्वारे जरूर कळवा.

0: यानंतर 5:30 झालेलीच आहेत. युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: नगरचे 5:30 आता आपण ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवाणी. आज यामध्ये इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डे च्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्ष चिंते यांनी साधलेला संवाद.

0: उत्कर्षा.
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसांनी भेटतोय आपण.
1: एकदम मस्त, तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस?
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरं आहे.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही मी सिव्हिक सेन्स मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
0: ओ अच्छा अच्छा. आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते.
1: हो ग, मलाही.

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागलीय. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलेही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीय.
1: हो ना ग,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी ह्या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
1: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्या सारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
1: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसा आहेस? काय म्हणतंय पाऊस पाणी तुमच्याकडचं?
2: अरे काय उत्कर्षा, तू पण मजाक घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही, पण प्रदूषण खूप जास्त होत आहे सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
0: बरोबर आहे, पण

0: जो फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहीम राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात, तर मला सांग तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतःसोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
1: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटस आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे, आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं.

0: बंदी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे, आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया. आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लोव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
1: मस्त. म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
0: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स, आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे आपल्या शहरातले जे हिली रेंज आहे, तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग जे की खूप आपले हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात, पण खूप सारा कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्सची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीचे जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
1: खूप छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
0: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचंय. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्यासोबत जुळून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअप मध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा येतो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो, आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो. आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं, आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का? की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
0: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय जेव्हा कॉलेजला असताना, इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फियर होता तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्स मध्ये पार्टिसिपेट करतात, तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून त्यांना पण तो फियर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्स घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीनअप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं, तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन, अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपर मध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतात, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत? तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
0: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाही आहे. कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश.

0: असतो, पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
1: तुला काय वाटतं यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
0: फक्त एकच आहे की बिहेवियरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक, सगळे लोक आजकाल स्क्रॉल करतात, सिव्हिक सेन्स बद्दल बोलतात, पण सिव्हिक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतात रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतात तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
1: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
0: याच एक उदाहरण देईल मी. आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला. त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी. तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जोडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीन अप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आहे आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
1: मी असं लिहिलं होतं त्या पोस्ट मध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाहीयेत युवा वर्गातले लोक,
0: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
1: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेवियर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण आपण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
0: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मान्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला वीकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जाताय सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकेच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही. इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंच सगळं प्लास्टिक खाली आणावं आणि तेच एक बिहेव्हिअर चेंज होऊ शकतं. आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
1: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आता बोललो की तू स्वच्छता मोहीम राबवतोस त्याच्याबद्दल, त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस, तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं तर याच्याबद्दल सांग थोडंसं काही.
0: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसऱ्या ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं. ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीम कडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं किंवा डिविडिंग करायची आहे. पावसाळ्यात खूप जास्त गवत उगवून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे 1-2 वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं. तर आम्ही ते देत होतो की बॉटल्स मध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्स मध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं आहे लाल बिंदी नावाचं, मेन्स्ट्रुअल हायजीन आणि पॅड

0: प्रपोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतो. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमचं आता वाचन क्लबला वर्ष झालं, वर्षापेक्षा जास्त झालं आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापले पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही ते असेच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्राय क्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो. तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमधून.
1: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
0: असं काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय. दॅट्स व्हॉट आय थिंक की तिथे एक आहे फ्युचर की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाहीये पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील त्याच आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
1: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं, करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
0: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बरेचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितलं तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये. तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
1: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्र मैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणी मध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
0: हो धन्यवाद उत्कर्ष, तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं आणि प्लास्टिक बॅग बँडे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच पण ते योग्य पद्धतीने त्याचं

0: डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे की योग्य ठिकाणी जसं की ते डस्टबिन मध्ये पोहोचायला पाहिजे. कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्स वर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिन मध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद. आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का.
2: हो ना ग. आणि आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
1: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
2: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्र

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे.
1: तुम्हा सर्वांचे

लोकशाही निर्मिली अंधश्रद्धेचा वाजविला बाजा।

बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी। छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच। प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।

0: ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमवाहिनी 239.8 meters अर्थात 1251 kilohertz आणि FM बँडच्या 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते हो, पुन्हा वळूयात लोकसंगीताकडे. आपण ऐकताय भावेश कोठांगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: दृष्टिः भवितुं शक्या। फीफा विश्व चषके कैनेडा देशस्य वैंकूवर नगरे स्विट्जरलैंड देशेन अल्जीरिया देशः 2-0 इत्यंकांतरालेन पराजित्य राउंड ऑफ 16 चक्रे प्रवेशः संप्राप्तः। इतिहासे चतुर्वारं प्रागुपान्त्य चरणे गन्तुं स्विट्जरलैंड दलम् आगामी मंगलवासरे अस्मिन्नेव स्थाने कोलंबिया अथवा घाना देशेन सह स्पर्धिष्यति। अन्यस्मिन् द्वन्द्वे स्पेन देशेन कैलिफोर्नियायाः लॉन्स एलेंजिस क्रीडांगणे राउंड ऑफ 32 चक्रे ऑस्ट्रेलिया दलम 3-0 इत्यनेन पराभूय राउंड ऑफ 16 चक्रे स्वस्थानं सुरक्षितम्। अपरत्र कैनडा देशस्य टोरेंटो नगरे प्रवृत्ते द्वन्द्वे पुर्तगाल देशः अपि क्रोएशिया दलं 2-0 इत्यंकांतरालेन पराजित्य राउंड ऑफ 16 चक्रे प्राप्तवान्। मंगलवासरे डलास नगरे राउंड ऑफ 16 चक्रे पुर्तगाल दलं स्पेन देशं सम्मुखी करिष्यति। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम।
2: श्रोते हो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत। आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत। चला तर सुरुवात करूया मुलाखतीला।
3: श्रोते हो, आज आपण एका अतिशय सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे किशोरवयीन मुली, त्यांचं लैंगिक आरोग्य, अल्पावयात होणारी गर्भधारणा, पोक्सो ऍक्ट आणि एमटीपी ऍक्ट याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत डॉक्टर ज्योती रोकडे मॅडम। मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत।
4: थँक्यू, नमस्कार।
3: मॅडम, आज आपण ह्या किशोरवयीन मुली आणि त्यांच्या आरोग्य, त्यांच्या अल्पवयामध्ये होणारी गर्भधारणा याविषयी बोलण्याचं नेमकं कारण काय आहे?
4: मी गेली 20 सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि गेल्या 1-2 मला असं खूप आढळून आलं की अनेक मुली या वय वर्ष 18 किंवा त्याहून लहान, तसेच अविवाहित गर्भवती होऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो गर्भपात करण्यासाठी येतात। मला यावरून असं वाटलं की यावर नक्कीच एक सत्र व्हायला पाहिजे ज्यामध्ये किशोरवयीन मुलामुलींमध्ये कोणते बदल होतात आणि त्यांचं लैंगिक शिक्षण किती महत्वाचं आहे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन मिळावं। म्हणूनच मला वाटतं हा विषय खूप महत्वाचा, संवेदनशील असून सुद्धा महत्वाचा आहे।
3: मॅडम, किशोर अवस्था म्हणजे नक्की काय?
4: जसं कुठलंही झाड हे बी पासून निर्माण होतं, त्याच पद्धतीनं मानवी शरीर सुद्धा वेगवेगळ्या अवस्थेतून जातं। बाल्यावस्था आणि दुसरी अवस्था आहे किशोरावस्था। किशोरावस्था म्हणजे वयाचं 12 ते साधारणपणे 20 हा जो 8 कालावधी आहे त्याला आपण किशोरावस्था असं म्हणतो।
3: अच्छा, या किशोर अवस्थेत जेव्हा मूल जातं आपलं बाल्यावस्थेतून, तेव्हा त्याच्यामध्ये कोणकोणते बदल घडतात आणि ते कसे घडतात?
4: साहजिकच आहे, निसर्गानं पुरुष आणि स्त्री किंवा मुलगा आणि मुलगी असे दोन लिंग तयार केलेले आहेत। त्याप्रमाणे मुलांमध्येही शारीरिक बदल घडतात आणि मुलींमध्येही घडतात। तर आपण मुलींमधले बदल जर विचारात घेतले तर मुलींची उंची वाढते, त्यांच्या स्तनांचा आकार वाढतो, मासिक पाळी सुरू होते आणि त्यांच्या शरीराची ठेवण सुद्धा, म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधली ठेवण सुद्धा बदलते। तसेच तिच्यामध्ये मानसिक सुद्धा वेगवेगळे बदल घडतात। उदाहरणार्थ वेगळ्या, म्हणजे मुलांबद्दल वाटणारं आकर्षण, अचानक चिडचिड होणे, अचानकच रडू येणे, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे, हे सगळे बदल या वयामध्ये मुलांमध्ये घडून येतात। स्वाभाविकच मुलांमध्ये सुद्धा दाढी येणे, मिशी येणे, गुप्तांगांवर केस येणे या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे सगळे बदल जसे की चिडचिड हे सर्व मुलांमध्ये सुद्धा घडून येतं।
3: मॅडम, किशोरवयात जेव्हा मूल जातं आपलं तेव्हा मुलांमध्ये जसे बदल होतात तसे मुलींमध्ये होतात। मुलींमध्ये होणारा महत्वाचा बदल म्हणजे तिला मासिक पाळी सुरू होते, तर

0: ज्यावेळी एखाद्या मुलीला जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा तिला तिच्या घरातल्या व्यक्तींनी आई असू दे, आजी, बहीण किंवा तिचं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी काय काय गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत.
1: आजकाल बऱ्याच शाळांमधून मासिक पाळीबद्दल बरेच मार्गदर्शन दिले जात आहे, तरी देखील अगदी खेड्यापाड्यांमध्ये ह्या गोष्टी अजून सुद्धा लाजीरवाण्या मानल्या जातात. मुलींना मासिक पाळी येणं म्हणजे तिच्या आयुष्यात खूप मोठी काहीतरी वेगळी घटना घडलेली आहे असं आईवडिलांना वाटून जातं. तर सर्वप्रथम हा गैरसमज की मासिक पाळी म्हणजे खूप काहीतरी मोठं वेगळं घडलेलं आहे असं मुलींना जाणवून द्यायचं नाही. हा आपल्या रुटीन शरीराचा एक भाग आहे हे समजून देणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, ज्या वेळेपासून मासिक पाळी सुरू होते याचा अर्थ काय आहे की शरीरामध्ये हार्मोन्सच्या बदलांमुळे तिच्या ओव्हरी म्हणजे अंडाशयातून हळूहळू अंडबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की अंडबीज बाहेर पडल्यानंतर त्या अंडबीजाचा शुक्राणूबरोबर संबंध आला तर त्यातून मूल जन्माला येऊ शकतं किंवा गर्भ राहू शकतो. म्हणजे एका स्त्रीला, एका मुलीला आई बनण्यासाठी निसर्गाची ही तयारी आहे. ही गोष्ट अगदी डिटेलमध्ये मुलींना न समजावता जर एवढं जरी समजावलं की मासिक पाळी आली आहे म्हणजे शरीराचा एक भाग आई होण्यासाठी तयार होतोय असं जर तिला समजावून सांगितलं तर तिला ते नक्कीच चांगलं वाटेल आणि समजेल सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मासिक पाळी येते म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयाने जी गादी तयार केलेली असते ती गादी दर महिन्याला गर्भाशय बाहेर टाकतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पाळी रेग्युलरली येती आहे याचा अर्थ तिचं अंडबीज दर महिन्याला व्यवस्थित बाहेर पडत आहे असा त्याचा अर्थ आहे. अशा बारीक सारी गोष्टी जर मुलींना समजावून सांगितल्या आणि पाळी दरम्यान कोणकोणते स्वच्छता राखली पाहिजे हे जर सांगितलं तर त्याबद्दल फारशी काही भीती मुलींच्या मनात राहणार नाही.
0: अच्छा, जेव्हा किशोरवयात मुलगा किंवा मुलगी आपली एंटर करते किंवा किशोरवयात जाते तेव्हा आकर्षण आणि प्रेम म्हणजे जर मुलगा असेल तर मुलीबद्दल किंवा मुलगी असेल तर मुलाबद्दल आकर्षण होतं किंवा ते त्याला प्रेम असंही म्हणतात, हे योग्य आहे की अयोग्य?
1: खूप संवेदनशील प्रश्न विचारलाय पण त्याचं उत्तर मी अगदी साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न करते. प्रजनन हा संपूर्ण निसर्गाचा धर्म आहे, मग तो कुठलाही प्राणी असो, अगदी छोटीशी किडा मुंगी असो की अजस्त्र हत्ती असो, संपूर्ण निसर्गामध्ये एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्यांची पिढी चालू ठेवणे, ती प्रजाती चालू ठेवणे. आणि मानवही या नियमाला वेगळा नाहीये. त्यामुळे जसं जसं मूल वयात येतं, मुलगी वयात येते तेव्हा दुसऱ्या लिंगाबद्दल आकर्षण वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे, म्हणजे इट इज व्हेरी नॅचरल. परंतु मला यामध्ये एक अगदी महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. आता सध्या सोशल मीडिया, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल यामध्ये इतके व्हिडिओज, इतके रील्स मुलांना सहज ॲक्सेसिबल आहेत की त्यामुळे आकर्षण हे फार वेगळ्या प्रकारात दाखवलं जातं. प्रत्येक मुलगा मुलीमध्ये माधुरी दीक्षित, म्हणजे मी नाव नाही घ्यायचं पण मी उदाहरण दिलं, एखादी हिरोईन बघतो, एखादी मुलगी मुलामध्ये एखादा हिरो बघते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे काल्पनिक आहे असं ते जगतात. आभासी जगामध्ये त्याला फार जास्त महत्व दिलं जातं आणि हे घडू नये, त्यामुळे आकर्षण, प्रेम, शारीरिक संबंध आणि त्यातून होणारे परिणाम हे क्लिअरली मुलांना माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे.
0: अच्छा, आता आपल्या बोलण्यातून सोशल मीडिया, मोबाईल यांचा वापर किंवा त्यातून असणारे रील्स मुलांना सहज ऍक्सेसिबल आहेत असं आलं तर या सोशल मीडियामुळे मुलांच्या वागणुकीत फरक पडतो का?
1: नक्कीच. आपण आता लहानपणीपासून बघतोय की आई बाळाला जेवण घालण्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर करायला देते जेणेकरून ते मूल जेवेल. आता हा एक वेगळाच भाग झाला. परंतु जसं जसं वय वाढतं तसं तसं ज्या मोबाईलमध्ये दाखवण्यात येईल त्याला बऱ्याच काही असे व्हिडिओज आहेत की ज्याला सेन्सर बोर्ड सुद्धा काही त्याच्यामध्ये आक्षेप घेत नाही आणि असे अनेक व्हिडिओज आहेत जे इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे मुलांच्या बघण्यामध्ये योग्य ते बघितलं जात नाही, मुलं पुस्तकं वाचत नाहीत आणि जिथे मेंदू पॅसिव्हली काम करतो, जिथे मेंदूला फक्त बघणं आहे अशा गोष्टीमध्ये मुलं जास्त इंडल्ज होतात, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतात आणि त्यामुळे निश्चितच त्याचा मुलांवरती परिणाम होतो. ज्या पद्धतीने नॉलेज जायला पाहिजे म्हणजे इन्फॉर्मेशन जाते, माहिती जाते, पण त्याचं ज्ञान मात्र योग्य ते मुलांपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं.

0: याबरोबरच आणखी एक विषय सध्या चर्चेत येतो किंवा ऐकला जातो की मेकअप मुली अगदी 7व्या 8व्या वर्षी खूप करतात, तर त्यामुळे त्या लवकर वयात येऊ शकतात का?
1: मेकअप मध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात ते खूप महत्वाचं आहे. आणि मेकअप डेफिनेटली त्याच्यामध्ये जास्त जर केमिकल्स असतील, तुम्ही कुठल्या ब्रँडचा वापरता आहे ते खूप मॅटर करतं. अतिशय स्वस्तात वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिक पासून घ्या, स्वस्तात वापरल्या जाणारे कुठलंही मेकअपचं सामान हे योग्य त्या टेस्ट न करता बाजारात आलेलं असतं. भारतामध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये पॉवर्टी, गरिबी असल्यामुळे सुंदर दिसण्यासाठी अगदी कमी खर्चातली गोष्ट सुद्धा विकत घेतली जाते आणि नक्कीच त्याचा परिणाम शरीरावरती होऊ शकतो. पण त्याचा मासिक पाळीशी फारसा काही संबंध नाही, परंतु कर्करोगाशी त्याचा नक्कीच संबंध आहे.
0: अच्छा, या ज्या किशोरवयीन मुलं मुली आहेत तर यांचं लैंगिक आरोग्य म्हणजे काय?
1: लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ सेक्स म्हणजे काय हे सांगणं नव्हे, त्यामध्ये खूप मोठा विस्तृत भाग आहे. त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, तसेच एकमेकांना

0: नाही, परंतु कर्करोगाशी त्याचा नक्कीच संबंध आहे.
1: अच्छा. या ज्या किशोरवयीन मुलं मुली आहेत, तर यांचं लैंगिक आरोग्य म्हणजे काय?
0: लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ सेक्स म्हणजे काय हे सांगणं नव्हे, त्यामध्ये खूप मोठा विस्तृत भाग आहे. त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, तसेच एकमेकांना समजून घेणं हे किती महत्वाचं आहे, तसेच नाही कधी म्हणायचं, स्वतःच्या शरीराचा आणि दुसऱ्याच्या शरीराचा आदर कसा राखायचा, ह्या संपूर्ण गोष्टी या लैंगिक शिक्षणामध्ये अंतर्भूत होतात.
1: या लैंगिक शिक्षणाची गरज का आहे?
0: लैंगिक शिक्षणाची गरज यासाठी आहे, जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, अनेक गोष्टी मुलांपर्यंत खूप वेगळ्या प्रकारामध्ये पोहोचल्या जातात. उदाहरणार्थ टीव्हीवर दाखवणारी व्हिडिओज किंवा रील्स अतिशय चुकीच्या पद्धतीने मुलांपर्यंत दाखविले जातात आणि ते चुकीच्या पद्धतीने मुलं ग्राह्य करतात आणि त्यामुळे त्याच्यातून होणारे दुष्परिणाम हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यातून विचार करून ह्याचे स्वतःच्या शरीरावर किंवा त्यांच्या पार्टनरच्या शरीरावर कोणते परिणाम होतील हे सुद्धा त्यांना कळत नाही आणि या आभासी संपूर्ण गोष्टींमुळे यातून टाळण्यासाठी म्हणून आपणाला लैंगिक शिक्षणाची ह्या मुलांना निश्चितच गरज आहे. इनफॅक्ट लैंगिक शिक्षण दिल्यामुळे ज्या काही टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच टाळता येतील असं मला वाटतं.
1: काही पालकांच्या मते किंवा काही समाजात अजूनही आजी आजोबा आहेत, त्यांच्या मते असं होतं की लैंगिक शिक्षण आपण दिलं ह्या मुलांना, जर आपण स्वतःहून असं सांगितलं तर ही मुलं बिघडतील असं त्यांना वाटतं, तर यात कितपत तथ्य आहे?
0: बरोबर आहे. अनेक वर्षांपासून पिढ्यांमधलं अंतर हे खूप दुरावत चाललेलं आहे. साधारणपणे 50 वर्षाखाली एकाशा छोट्याशा घरामध्ये आजी आजोबा, आई वडील किंवा काका काकू ही जॉईंट फॅमिली असायची. आता हळूहळू ती संकल्पना नाहीशी होऊन अगदी न्यूक्लिअर फॅमिलीपर्यंत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सेक्स करणं हा संपूर्ण मानवजातीचा आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आता मुलं लहान असतील किंवा थोडीशी वयात आली असतील, तर आजकाल अशीही गोष्ट आहे की आई वडिलांची बेडरूम सेपरेट आहे, मुलांची बेडरूम सेपरेट आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सेपरेशन ह्या गोष्टींमुळे मुलांवरती निश्चितच काहीतरी वेगळे विचार करणं हे होऊ लागतं. त्यात त्याची साथ असते सोशल मीडियाची, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी या भरल्या जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी म्हणून योग्य काय अयोग्य काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, म्हणून लैंगिक शिक्षणाची गरज आहे असं मला वाटतं.
1: अच्छा, या लैंगिक शिक्षणात नेमकं काय काय शिकवलं गेलं पाहिजे?
0: लैंगिक शिक्षणामध्ये सर्वप्रथम की आकर्षण वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. इथपासून सुरुवात होऊन नॉर्मली एक मूल जन्माला येण्यासाठी म्हणून कुठल्या प्रोसेसमधून, शेवटी मनुष्य हा देखील एक प्राणीच आहे, कुठल्या प्रोसेसमधून जावं लागतं हे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात आलं पाहिजे हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या गोष्टी योग्य त्या वयात होणं गरजेचं आहे. आपण बघतो प्राण्यांमध्ये सुद्धा पिल्लांमध्ये म्हणजे आई वडील होण्याच्या मार्गस्थ होत नाहीत, जेव्हा प्राण्यांमध्ये सुद्धा त्यांची एक विशिष्ट वाढ होते त्यानंतरच ती जबाबदारी निसर्ग त्यांना देतो, त्याच पद्धतीनं मनुष्यांमध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर एज नंतरच त्यांनी शारीरिक संबंधामध्ये पडावं आणि त्यातूनच पुढच्या गोष्टी व्हाव्यात ह्यासाठी लैंगिक शिक्षण खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा, एक अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे अल्पवयीन गर्भधारणा. याचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढताना दिसतंय असं तुमच्या बोलण्यातून मगाशी कळलं. तर अल्पवयीन गर्भधारणा म्हणजे काय?
0: 18 वर्षाच्या खाली जर एखादी मुलगी गर्भवती होत असेल तर त्याला अल्पवयीन गर्भधारणा असं म्हटलं जातं. आता मी मगाशीच म्हटलेले आहे की अनेक सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे असतील किंवा आई वडील दोघेही कामाला जातात, मुलगी घरी एकटी असते, ह्या सगळ्या अनेक त्याला अनेक कारणं आहेत. ह्या सगळ्या कारणांमधून आणि शिवाय या लैंगिक शिक्षणाचा अभाव ह्यातून ह्या मुली चुकून या शारीरिक संबंधाकडे ओढल्या जाऊ शकतात आणि त्यातून गर्भधारणा होते आणि बरेचदा त्यांना गर्भधारणा झालेलं समजत सुद्धा नाही. तर ह्यातून हे अल्पवयीन गर्भधारणा ही चर्चा आपली सुरुवात झालेली आहे.
1: अच्छा, भारतीय न्यायव्यवस्थेत या शारीरिक संबंधांचं वय साधारण काही सांगितलं आहे का किंवा ते किती असावं?
0: हो, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अगदी

0: क्लिअरली मुलींना 18 वर्ष हे शारीरिक संबंधाचं वय सांगितलेले आहे. 18 वर्षाच्या अगोदरची मुलगी जरी ती तिच्या इच्छेने प्रेमविवाह तिनं केला असेल किंवा पार्टनर बरोबर राहत असेल किंवा तिचं व्यवस्थित लग्न लावून दिलं असेल तरी देखील शारीरिक संबंधासाठी होकार देऊ शकत नाही. तिची इच्छा असेल तरी देखील त्यामुळे वय वर्ष 18 यानंतरच ती शारीरिक संबंधाला होकार देऊ शकते.
1: अच्छा. श्रोत्याहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांच्याकडून किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.

शतः एक सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील कोल्हापूर गडिंग्लज नागनवाडी रस्ता या ठिकाणी हिरण्यकेशी नदीवर म्हणजे भडगाव गावाजवळ नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे. सदर नवीन पुलाच्या ठिकाणी वाहतुकीसाठी नदीमधून तात्पुरता वळसा देऊन रस्ता केलेला आहे. वाढलेल्या पाण्याची पातळी आणि चालू पर्जन्यमान पाहता तात्पुरत्या स्वरूपासाठी वाहतुकीसाठी रस्ता पावसाचा जोर वाढल्यानं रस्ता खचल्यानं या वाहतुकीसाठी दिनांक 21 जुलै पर्यंत हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. तर नवीन पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याचं नियोजन आहे आणि 28 जुलै 2026 पासून सर्व प्रकारच्या वाहनांकरिता पूल खुला करण्यात येणार आहे. सदर ठिकाणची वाहतूक या पर्यायी मार्गावरून चालू आहे. पर्यायी मार्ग 1 गडिंग्लज गिजवणे बेळगुंडी इंचनाळ गजरगाव आणि महागाव. पर्याय क्रमांक 2 गडिंग्लज दुमगे जरळी आणि भडगाव आणि पर्याय क्रमांक 3 गडिंग्लज गिजवणे बेळगुंडी इंचनाळ हरळी खुर्द. तर कृपया या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा अशी सूचना देण्यात आलेली आहे.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.1 मीटर.

अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर। आकाशवाणी सांगली पहिल्या

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 7:00 आपण प्रादेशिक बातम्या ऐकाल. 7:10 काही निवेदनं आपण ऐकाल. त्यानंतर 7:15 आजचं विधिमंडळ. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आज आपण ऐकणार आहात. 4 जुलै आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगानं सहकार विभाग महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या योजनांसंदर्भात हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. श्रोतेहो त्यानंतर ठीक 8:00 एक गाणे ताजेतवाने याचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 आपण कव्वाली गीतांचा आस्वाद घेणार आहात. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट नाईट. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर रात्री 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहात. रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये मंगला रानडे यांचं गायन आपण ऐकाल. राग पुरिया कल्याण असे आहे आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम.

उद्या शनिवार 4 जुलै 2026 सकाळी 6:05 गिरवाणवाणी कार्यक्रमामध्ये हनुमान स्तुती आपण ऐकाल. प्रातः भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन सकाळी 6:10 प्रसारित होईल. सकाळी 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये बाजरी लागवड याविषयीची माहिती वाचक महेश इनामदार. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमामध्ये लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत डॉक्टर भालचंद्र जयकर. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:07 सकाळी प्रादेशिक बातम्या. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाणार आहे. 7:20 एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम प्रसारित होईल, ज्याचं पुन्हा प्रसारण रात्री 8 आपण ऐकाल. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सकाळी 7:25 गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात सकाळी 7:40 सकाळी 8 समाचार संध्या, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठी राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. त्यानंतर चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 प्रसारित होईल. सकाळी 8:55 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकाल. सांगली विशेष हा कार्यक्रम सकाळी 9:10 आपण ऐकणार आहात. श्रोतेहो सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकता. सकाळी 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात, ज्याची निर्मिती आहे नागपूर आकाशवाणी केंद्राची. नाट्यधारा नाट्यगीतांचा आस्वाद घ्याल सकाळी 9:40. त्यानंतर सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहात. श्रोतेहो सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल द मॅजिकल बिट्स ऑफ ओपी नय्यर या विशेष कार्यक्रमाचा भाग 14 आपण ऐकाल. सकाळी 11:40 आज का शब्द आज की सूची आणि त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये बेटी गाठी या सदरामध्ये विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाणे आणि अंकिता गव्हाणे या दाम्पत्याशी रसिका दांडगे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर

केलेला कार्यक्रम आपण ऐकणार आहात. दुपारी 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रिया सुरेश यांचं गायन आपण ऐकणार आहात. सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. त्यानंतर 5:30 युवावाणी कार्यक्रमामध्ये शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कवितांचा आस्वाद आपण घ्याल. 6:00 हिंदी मधल्या बातम्या आपण ऐकू शकाल. लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये 6:05 शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकाल. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या आपण ऐकणार आहात. तर 6:30 सांगली विशेष कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत मध्ये संवाद आपण ऐकणार आहात. पशुपालन शेती एक संकल्पना, लेखक डॉक्टर व्यंकटराव घोरपडे, सहभाग महेश इनामदार यांचा. यानंतर संकलित माहिती आपण ऐकाल. भाजीपाला पिकासाठी मार्गदर्शक तत्व. रात्री 8:15 भावधारा. यानंतर 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट नाईट. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य भारती साहित्य पत्रिका. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करू. त्यानंतर रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो संक्षेपित करणार आहोत. यामध्ये पंडित अर्णव चट्टोपाध्याय यांचं गायन आपण ऐकणार आहात. असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकली.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते हो, यानंतर ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं। राज्यात आतापर्यंत सुमारे 25,000,000 स्मार्ट मीटर लावले आहेत। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं। त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले। स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल। मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते। अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथे जलदगती न्यायालय उभारावी, गृह विभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्ध न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली। बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते। सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली। यावेळी आषाढी वारी चरमसेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। दातली गावचे शिवाजी संतू चांदुरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीने केली जाते।
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली। हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो। आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी

परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूर या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबन नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड

0: देण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोते हो, आता आपण एक निवेदन ऐकणार आहोत फळपीक विमा योजनेसंदर्भातील. फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यात सन 2026-2027 या वर्षाकरिता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दिनांक 27 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये फळपिकांसाठी हवामान धोक्याच्या निकषानुसार इन्फोटोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. फळपिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याची मुदत दिनांक 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पोर्टलवर विमा नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेलं आहे. यावर्षीपासून मृगबहारमध्ये हळद या मसाला पिकाचा समावेश करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याकरिता फळ पीक विमा योजनेत मृगबहारमध्ये डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद या अधिसूचित 7 पिकांचा समावेश आहे. तसंच आंबिया बहारमध्ये आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष या अधिसूचित 4 पिकांचा समावेश आहे. फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृगबहारातील फळबागांचा विमा उतरवण्यासाठी कृषी विभागाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. मृगबहाराकरिता लिंबू, द्राक्ष, पेरू, हळद या पिकांसाठी सहभागाची मुदत 24 जून 2026 आणि चिकू पिकासाठी सहभागाची मुदत दिनांक 30 जून 2026 होती. तथापि या सर्व फळ पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याची मुदत 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. श्रोते हो, फळ पीक विमा योजनेअंतर्गतील हे निवेदन आत्ताच आपण ऐकलं.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाशवाणी।

श्रोतेहो, यानंतर 7:15 आजचं विधिमंडळ आणि 7:30 कृषी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार हे राज्य कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मूर्जी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली बेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही. तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलद गतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची

0: समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून दोन दोन तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मोजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन येईपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी

0: विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाले की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोलाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताचं पण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जुळून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का, कारण
0: आपुलकी आनंद
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामान अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी महिला युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे.
3: तर शेतकरी बंधूंनो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहेत. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
4: नमस्कार
2: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्व याविषयी आपण काय सांगाल.
4: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रसार प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो पहिला शनिवार हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ज्याला आपण आयसीए म्हणतो त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती आणि 1995 मध्ये युनायटेड नेशन्सनी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्र संघ आणि आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. यावर्षी जर का आपण पाहिलं तर यावर्षीची जी एक सहकाराची जी संकल्पना आहे याला म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार अशी यावर्षीची एक सहकारची थीम किंवा आपण त्याला
2: घोषवाक्य म्हणूया आपण.
4: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडस हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती त्याच्यामध्ये पहिलं

0: ऐकलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर ज्या काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
1: हे सगळ्यात महत्वाचं आहे,
0: अतिशय महत्वाचं पाठ याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये ज्या काही ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्यांचं आर्थिक असेल, सामाजिक असेल, संस्कृत असेल, या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी तर त्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल, किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल, तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकारचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होते. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिली आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजे थोडक्या मध्ये म्हटलं तर सहकारची अशी संकल्पना आहे की एक तत्व, एक सदस्य एक मत, आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला
1: त्या प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास, जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल, या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडंसं एक महत्वाच्या दृष्टीने गेलो तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार दिनाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
1: खूप छान पद्धतीने सर आपण जो काही जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
0: शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्ज मुक्ती पाहिजे, तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चाललं शेतकऱ्याच्या दृष्टीनं. आताच आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक आयलेली होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली, तर ती सहकार विभाग मार्फत राबवलेली आहे.
1: सर आताच आपण उल्लेख केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल.
0: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा साथ देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्याची आहे आणि अंदाजे जे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडस जर का या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायचं म्हटलं तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंत थकीत पीक कर्जाच्या मध्ये माफ होणार आहे आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत असलेले पात्र पीक कर्ज विचार घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 1-time settlement ज्याला आपण OTS म्हणतोय अशा प्रकारची एक योजना आहे. आणि जे काही नियमित कर्ज फेड करणारे जे आपले शेतकरी आहेत तर त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडस अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी म्हणजे जे याच्यामध्ये बसतात तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच, पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेला आहे किंवा पाठिंबाचा त्याचा पुढचा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटी अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7-12 उतार असेल, 8 जे आपण खाते उतार म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल, आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यावरती सध्याचा जो आर्थिक भार आलाय तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्ज मुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करण्यात किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पादनामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल तर यासाठी चालना मिळणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
1: सर आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना, याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा

0: किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना हे त्या जमिनीवरती कर्ज मिळतंय?
1: आता थोडस कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली म्हणजे एक एकर क्षेत्र आहे किंवा दोन एकर किंवा पाच एकर आहे, पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम ठरवून दिली. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा, आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, पण शासनाने जीआर मध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा, तरच उरले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची मर्यादा
0: घालण्यात आली आहे.
1: म्हणजे समजा एखादी

0: तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा, तरच उरले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची मर्यादा
1: घालण्यात आली आहे.
0: म्हणजे समजा एखाद्या शेतकरी 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे, बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला
1: नवीन कर्ज मिळणार,
0: म्हणजे लाभ घेता येईल,
1: लाभ घेता
0: येईल, ते कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचंच कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतो की पॅक्स, प्रायमरी एग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज, यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तर चालेल. जे काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत तर ते उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकार विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये शेतकरी पद कंपन्यांचं भार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय, त्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या एफपीओंचं बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकारी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतो की असंख्य साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते.
2: सर, आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे?
0: तर सहकार विभाग पहिल्या तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे आणि या दृष्टीनं राज्य स्तरावरती शासनाने 28 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती त्यावेळी महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती. एनबीएफसी म्हणतो, म्हणजे राज्यभरामध्ये जे काही साखर कारखाने आहेत तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला महामंडळाचा उद्देश होता. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे तर ते साधारणतः 100 कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. जसं मी मगाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे आणि सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत.
2: सर, आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल, माहिती आमच्या शेतकरी मित्रांना आपण सांगताल?
0: जसं मी मगाशी उल्लेख केला की सहकारसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निविष्ठा योजना म्हणून एक आहे, दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी, त्यानंतर व्यवसाय भूमी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणात राज्यभरामध्ये राबवतोय, सहकार प्रशिक्षण जे आपण सहकारी संस्था असेल, पॅक्स असतील, जे काही पतसंस्था असेल
1: त्यांच्यासाठी
0: यांच्यासाठी आपण राबवतोय. त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे डीपीआर बनवायचे असतील तर त्यांचे बनवण्याचं काम महामंडळामार्फत रास्तदारामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे, ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते.
2: सर, सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल?
0: आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी योजना अतिशय जिवायचा विषय आहे, तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतो की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय, शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रार आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय हे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे,
2: शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण,
0: जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणाल की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था आहेत ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रित बनवलेला तो समूह आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही या विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचं मेन काय की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत एक आरसीएफ, इफको आणि क्रुपको ज्या मेन खत पुरवठादार
2: कंपन्या
0: आहेत, तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, डीएपी असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-13 असेल, सुप्ला असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही

0: प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा का 300 रुपयाला असेल तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरलेली त्याच्या फक्त 1 ते 2 रुपये जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय.
1: म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. निमिष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा. सर आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे?
0: सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्या माहिती कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची
1: कार्यान्वित करायचं असेल,
0: विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे
1: खूप महत्वाचं आहे.
0: काळाची गरज असे कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मोठं आलं तर प्रशिक्षण शोधतो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीने राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत या सर्वांना महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या माध्यमातून पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे तर त्याचं कलम 24 अ नुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनेच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
1: म्हणजे नुकतीच याची सुरुवात झाली आहे.
0: अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये 11 ते 12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्री ज्याचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाबरोबर सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत, या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असू. थोडस मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल कारण सहकार विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण जे काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत तर त्याच्यामध्ये आपण साधवतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकित कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे. परत एएलएम व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, सर्वांचं आपण अंतर्भूत करून या योजनामध्ये त्यांना सविस्तरित्या माहिती देत असतो. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ते म्हणजे लेखापरीक्षण, लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने प्रशिक्षण देण्याचं.
1: म्हणजे एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जातंय किंवा प्रत्येक जण हे घेत आहेत. सर आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे?
0: आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तम रीत्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल तर पिकलेल्या मालाचं किंवा धान्याचं साठवणूक करणे हे काळाची गरज आहे. ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो परिचित शब्द आहे तो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशी संबंधित आहे की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी एग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकार से समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्याने पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्य मालाचं जर का साठवणूक किंवा स्टोरेज करायचं असेल तर त्या दृष्टीने हे गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्प संदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची सळ पाणी करतो आणि WDRA ने जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत जे गोदाम उभारणीसाठी जे काही अंदाजपत्रक असतं त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन होतो ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं तर गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्या मार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो आणि मग त्या

0: चार टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काय आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत ते वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं
1: जातं.
0: याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प. त्याला म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेरोसाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचे काय की कृषी पायाभूत सुविधा एआयएफ एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन या योजनेमध्ये त्यांना मदत करतोय शेतकऱ्यांसाठी.
1: म्हणजे खूप छान पद्धतीने ही जी धान्य साठवणूक योजना आहे ही कार्यकर्ते आहे. सर आता महामंडळामार्फत आताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना नेमकी ही योजना काय आहे.
0: आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेव्हलची संस्था आहे.
1: ही
0: कृषी विभागाची पण आहे ही नाबार्डची पण आहे.
1: याच्या
0: व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प त्याची पण एक स्टेट लेव्हलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे तर त्या आत्मा अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी तर त्याची पण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची एक नाम निर्देशित केली महामंडळ एक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुणे आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे स्मार्ट योजनेमध्ये पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम हे महामंडळ घेत असतं. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवले आहेत. आता सध्याच्या काही मध्ये आम्ही बघतो की संरक्षित शेती त्या आपण शेड नोस व पॉलिस व्यवस्थापन म्हणतोय की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेड नोस किंवा पॉलिस करायचं असेल तर महामंडळाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान मिळत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे. या दृष्टीने हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल हायड्रोपोनिक्स असेल सोलर डिहायड्रेशन असेल शेतकरी उत्पादक कंपनी असेल फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल मधुमक्षिका पालन असेल कृषी पर्यटन असेल अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो.
1: सर याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना याविषयी आपण काय सांगाल.
0: एक अत्यंत महत्वाची योजना आहे की दिनांक 2 जानेवारी 2019 शासन निर्णयामुळे ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की ज्या काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेले शेतमाल प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा एक महत्वाचा भाग होता. आता थोडस एक अर्थसहाय्याचं जर का आपण स्वरूप बघितलं या योजनेचं म्हणजे याच्यामध्ये किती
1: महत्वाचा मुद्दा आहे
0: शेतकरी. आता याच्यामध्ये समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर का प्रकल्प उभारायचा असेल तर यासाठी शासनाने अनुदानासाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये ठेवलेली होती. आणि आपले जे काही विदर्भातले एक जिल्हे गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्ह्या गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्हे करता त्यांनी प्रकल्पाची मर्यादा ठेवली होती 40 लाख रुपये म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते हे जे टोटल अनुदान आहे तर त्या अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचा स्वनिधी 12.5% कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केले तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत.
1: म्हणजे फक्त 5 लाख रुपये
0: 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच. म्हणजे त्यांना फक्त स्वतः जवळचे फक्त 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत की ज्यांना कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे त्या दृष्टीने आपण अटल अर्थसहाय्य योजना आहे. आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे. या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
1: सर जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल.
0: जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ति

0: सहकारी एकमत, म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही, विश्वास, समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, हाच खरा सहकाराचा मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी, स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. राज्यभरामध्ये आपण महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकारचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचलेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य मधला शेतकरी चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलमानस आपला होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आताच आपण माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम ऐकला. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या
4: माझा आवार माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

यानंतर 8 वाजता एक गाणे ताजेतवाने याचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहात. 8:05 राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 8:15 कव्वाली गीतांचा आस्वाद घ्याल आणि त्यानंतर रात्री 10 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण नक्की ऐका आणि 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. बरगदचा असे कार्यक्रम आपल्या या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत, तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

मध्यम लहरी 239° 8.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. वेळ झाली आहे एक गाणे ताजेतवानेची. ऐकूया तर आजचं हे गीत.

गीतकार जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आनंद घन यांचं आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. या गीताबरोबरच एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील। त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील। तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील। तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील। गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं। पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले। तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे। दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले। दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले। त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत। त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे। असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत। उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं। विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे।
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाच्या 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत अर्लिंटन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूयात काही कव्वाली. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हाजी गुलाम फरीद कव्वाल आणि सहकार्यांनी गायलेली ही कव्वाली.

0: खुशी
1: उसके माना भी अनबर बा खुदा याद नहीं।

0: श्रोतेहो हाजी गुलाम फरीद साबरी आणि मकबूल अहमद साबरी कव्वाल आणि सहकलाकारांनी गायलेली कव्वाली आता आपण ऐकलीत.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात शंकर शंभू कव्वाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली कव्वाली.

श्रोते हो, चंदगड पाटबंधारे उपविभाग चंदगड यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प आज दुपारी 4 वाजता 91.92% क्षमतेने भरलेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे उद्या दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी आणि दुपारपर्यंत सदर प्रकल्प 100% भरण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन आज संध्याकाळी 6 वाजता घटप्रभा नदीपात्रात जलविद्युत केंद्रामधून 450 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी घटप्रभा नदीच्या जलपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अशा पूरसदृश परिस्थितीमध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये याकरिता खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्यात. घटप्रभा नदीच्या दोन्ही तीरांवरील सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रात नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याबाबत आणि सतर्क राहण्याबाबत विशेष सूचना त्वरित देऊन त्यांना इशारा द्यावयाचा आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी नदीपात्रात आणि पाणी आलेल्या भागात जाऊ नये, तसंच पशुधनास नदीपात्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात यावी. त्याचबरोबर नदीकाठच्या क्षेत्रातील पाण्याच्या मोटारी, कृषीपंप अथवा मौल्यवान साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं. त्याचबरोबर सदर धरण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं असून सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना धरण परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. या सर्व सूचना संबंधित यंत्रणांनी, ग्रामपंचायतींनी, स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी सतर्क राहून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकताय कव्वाली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर आता आपण ऐकूयात इकबाल साबरी कव्वाल आणि सहकार्यांनी गायलेली ही कव्वाली.

0: श्रोते हो, याबरोबरच कव्वालीचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर चंदगड पाटबंधारे उपविभाग चंदगड यांच्याकडून अतितात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प हा आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता 91.92 क्षमतेनं भरलेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे उद्या दिनांक 4 जुलै रोजी सकाळी किंवा दुपारपर्यंत सदर जलप्रकल्प 100% भरण्याची शक्यता आहे. तेव्हा त्या अनुषंगानं धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून नदीपात्रात जलविद्युत केंद्रामधून 450 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. परिणामी घटप्रभा नदीच्या जलपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पूरसदृश परिस्थितीमध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीनं अंमलात आणाव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. घटप्रभा नदीच्या दोन्ही तीरांवरील सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रामध्ये सर्व नागरिकांना खबरदारीबाबत सूचना द्यायच्या आहेत, सतर्क राहण्याचा इशारा द्यायचा आहे. नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी नदीपात्रात आणि पाणी आलेल्या भागात जायचं नाहीये. त्याचबरोबर पशुधनास नदीपात्रात नेण्यास सक्त मनाई आहे. नदीकाठच्या क्षेत्रातील पाण्याच्या मोटारी, कृषीपंप अथवा मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवायचं आहे. त्याचबरोबर सदर धरण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र असून पर्यटकांना धरण परिसरात जाण्यास पूर्ण बंदी करण्यात यावी अशा सूचना संबंधित यंत्रणांनी आणि ग्रामपंचायतांनी स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती सक्रिय ठेवून नागरिकांना द्यायच्या आहेत.
1: सरकार ने कहा सिंधु जल संधि अभी भी स्थगित. पाकिस्तान को सीमा पार आतंकवाद को समर्थन देना बंद करना होगा. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल ने कहा भारत इस वर्ष $1 ट्रिलियन के निर्यात लक्ष्य को हासिल करने की राह पर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवार को 3 देशों इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड के 6 दिन के दौरे पर रवाना होंगे. रक्षा खरीद परिषद ने युद्ध की तैयारी मजबूत करने के लिए 52,000

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत.
1: मध्यम लहरी 239° 8.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूयात कार्यक्रम आजचे पाहुणे.
2: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. तर श्रोते हो, पूर्णपणे सांगलीमध्ये निर्मित असा प्लास्टिक बाबा हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाला ढाका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाला. आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक जे आपल्या सांगलीचेच आहेत,

0: डॉक्टर योग नीलशंकर यांच्याबरोबर आपण दिलखुलास चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत. या गप्पांचा पहिला भाग आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या मागच्या भागात ऐकला. आज ऐकूयात कार्यक्रमाचा पुढचा भाग. तर चला ऐकूया प्लास्टिक बाबा या चित्रपटाबद्दल सर काय सांगतात. नमस्कार सर.
1: नमस्कार. तर मी यामध्ये आपण दुसऱ्या माणसाला देखील आपल्याप्रमाणेच माणूस समजावं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण एक मनुष्यच आहोत
0: हा खूपच महत्वाचा धागा आहे या चित्रपटाचा. पण हे लक्षात येते की माहितीपट होऊ नये याबाबत मात्र दिग्दर्शक म्हणून तुमचा खूप मोठा कस लागलेला असणार आहे आणि ते आव्हानच होतं. याबद्दल तुम्ही काय आणखी सविस्तर बोलू शकाल का की काय काळजी घेतली तुम्ही?
1: अगदी अगदी. एक तर कलाकार नवीन हे आता काय म्हणते सगळ्याच अनुषंगाने म्हणजे सिनेमा लिहिण्यापासून लिहिताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या त्या म्हणजे ह्या की प्लास्टिकवर आपण बोलतो आणि त्याच्या विरोधात बोलतोय. परंतु प्लास्टिकचा वापरही तेवढाच आहे आणि काही प्लास्टिक असं आहे जे आपल्या वापरात राहणारच शेवटपर्यंत. पण आपल्याला जे बोलायचंय ते सिंगल यूज प्लास्टिक बद्दल बोलायचंय आणि पॅकेजिंग प्लास्टिक बद्दल बोलायचंय. पण लिहिताना या गोष्टींचा विचार करून अगोदर त्याच्यात ते आपण मांडायचं होतं. दुसरं आपल्याकडे अवेलेबल असलेल्या कलाकारांमध्ये ते मांडायचं होतं. त्यामुळे पुन्हा ते स्क्रीन प्लेचा तो जो मुद्दा आला दिग्दर्शक म्हणून विचार करताना स्क्रीन प्ले आणि रायटिंगचा पण विचार थोडासा करावा लागतो आपल्याला की आपण काही चुकीचं तर बोलत नाही ना किंवा आपण कोणाच्या अगेन्स्ट तर बोलत नाही ना. तर आता तुम्ही विषय काढल्याप्रमाणे प्लास्टिकचे जे प्रोडक्शन करतात या लोकांच्या विरोधात नाही आपण त्यांच्या अगेन्स्ट बोलतो आहोत. आपल्याला जे बोलायचं ते हे की आपल्या सोयीसाठी त्यांनी या गोष्टी केल्यात किंवा गव्हर्नमेंट सुद्धा काही जर प्लास्टिक पॅकेजिंग किंवा या गोष्टी आपल्या सोयीसाठी म्हणून त्यांनी त्या बनवलेल्या आहेत. पण त्याचं विघटन कसं करायचं किंवा आपण त्याचा वापर करून झाल्यानंतर नेमकं त्याच्याशी वागायचं कसं त्या प्लास्टिकशी हे मात्र आपल्याला सांगितलं गेलेलं नाहीये किंवा आपल्याला माहिती नाहीये. आणि त्यामुळे ते होतं काय की कुठे इकडे तिकडे फेकलं जातं मग ते मातीमध्ये पाण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये ते मिसळलं जातं आणि तिथून मग आपल्याला प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. ते प्रॉब्लेम्स फक्त आपल्याला कॅन्सर होण्याचे नाही आहेत, हवेशी संबंधित श्वासोच्छ्वासाशी संबंधित आहेत, मातीच्या कस त्याच्याशी संबंधित आहेत, आपण पितो त्या पाण्याच्या क्वालिटीशी संबंधित आहेत, अशा सगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना दिग्दर्शक म्हणून सिनेमामध्ये मांडत असताना त्या कलाकारांच्या तोंडून हे डायलॉग्स कसे यायला हवे, त्याचे हावभाव काय असायला हवे, त्याचे लोकेशन्स काय असायला हवे की जिथं मला हे सगळं मांडायचं आहे. म्हणजे एक असं सीन आहे की जो प्रश्न आता खरं इंटरनॅशनल प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय दुसऱ्या देशातलं प्लास्टिक आपल्या देशात वाहून येतं बरेचदा. किंवा आणखी एक तुम्हाला सांगू का की आपल्याकडे जो फोन आपण वापरतो त्याची बॅटरी जेवढी यूज होते आपल्याला त्याची जी साईज आहे ती जर तुम्ही नीट आपण अभ्यास करून ओपन करून पाहिली तर त्या पूर्ण साईजमध्ये अर्धीच साईज जी आहे ती आपल्या बॅटरीची उपयोगाची आहे.
0: बरं.
1: बाकीची अर्धी जी आहे ते रॉ प्लास्टिक दुसऱ्या देशातलं त्यांनी त्याच्यामध्ये डंप केलंय ते आपल्या देशात येतं असं सुद्धा आहे. म्हणजे हे अशा खूप हिडन गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक आपल्यापर्यंत येतं पण हे माझ्या सिनेमात नाही आहेत, मला त्या अभ्यासात जाणवल्या. पण मी त्या टाळण्यामध्ये या करता कारण हा व्यावसायिक एक मुद्दा आहे आणि याच्यावरती कोणीतरी काम कर. पण इथे बोलायला मिळालं तर काय होईल ते कोणीतरी ऐकलं त्याच्यावर कोणीतरी काम केलं खरंच असं बॅटरीमध्ये होतं का मोबाईलच्या. म्हणजे एवढं प्लास्टिक प्रत्येक मोबाईल मधून आपल्या देशात येतं बाहेरच्या मोबाईल मधून म्हणजे ते लोक इकडे डंप करतात. ह्या गोष्टी दिग्दर्शक म्हणून मला त्या टाळाव्या लागल्या सिनेमामधून. आणि ग्रामीण विषयावरती जेव्हा आपण ग्रामीण कलाकारांना घेऊन ग्रामीण भाषेमध्ये जेव्हा सिनेमा करत होतो तेव्हा मला मोबाईल आणि इतर गोष्टींवरती जास्त बोलता येत नव्हतं.
0: बरं.
1: त्यामुळे मला तिथे जे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे तिथे ते दुधाचं जे प्रोडक्शन असतं ते प्लास्टिकमधून केलं जातं म्हणजे प्लास्टिकमधून कॅरी केलं जातं. आता दुधाच्या पिशव्यापूर्वी बाटलीमध्ये यायचं काचेच्या दूध, आता पिशव्यांमध्ये येतं. तर असे जे काही मुद्दे किंवा त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की प्राणी प्लास्टिक खातात आणि त्यांच्या पोटामध्ये काही किलोमध्ये प्लास्टिक जमा होतं आणि ते मृत्यू पावतात. तर हा एक विषय मी त्याच्यामध्ये थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हे सगळे विषय एका सीन पुरते आहेत. प्रत्यक्षात ज्या गावात आम्ही शूट करत होतो तिथे लोक खूप कमी होते त्या गावात. तर तिथे लोकांची संख्या कमी असल्यामुळे दिग्दर्शक म्हणून काम करत असताना तो एक मोठा प्रश्न असतो की आपल्या लोकांना सांगायचं आणि लोक समोर नाही असा एक प्रश्न होता. तर त्यावेळी आम्ही शेतात जाणाऱ्या लोकांसाठी ते घरी येईपर्यंत थांबायचो. ते आल्यानंतर त्यांच्याशी

0: त्यांना कन्व्हिन्स करून तो पूर्ण सेटअप लावायचो, मग ती थोडीशी गर्दी दिसायची आणि मग आम्ही ते सीन करायचो.
1: तर
0: चॅलेंजिंग असं फारसं काही नव्हतं, कारण प्री प्लॅन होतं खूप. पण हाच एक मुद्दा होता की कलाकार मिळायला जरा थोडीशी गडबड झाली.
1: बरोबर. आणि एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटातला तुम्हाला आवडलेला सीन कुठला?
0: ऍक्च्युली समुद्राशी बोलत असतो हा जो कलाकार, तो समुद्राला सांगत असतो की तू काही काळजी करू नकोस, काही झालं तरी मी तुझ्या तुला दुरुस्त करीन, तुझ्यापर्यंत काही येऊ देणार नाही.
1: बर.
0: तर ते मला असं वाटलं की ते तो सीन की समुद्राला काहीतरी सांगायचंय, आता पृथ्वीला काहीतरी बोलायचंय आपल्याशी की तुम्ही आता जे करताय ते बास मला सहन होत नाहीये. मग तिचं जे म्हणणं आहे ना ते थोडस मांडण्याचा प्रयत्न आपण इथे केला.
1: बर बर.
0: आणि ते काय होतं, समुद्र खूप शक्तिशाली प्रचंड वगैरे हे सगळं आपल्याला दिसतं खरं, परंतु त्याचा सुद्धा श्वास कोंडाला लागला आता प्लास्टिकमुळे. आणि हे तो सांगायचा प्रयत्न करतोय, साधा छोटस मनुष्य ज्याला त्याच्या समोर त्याची काही शक्ती नाहीये, तो त्याला धीर देतोय की बाबा रे तू काळजी करू नकोस, मी आहे, मी तुला ठीक करीन, मी तुला साफ करीन, मी तुला नीट करीन, तुझ्यापर्यंत प्लास्टिक येऊ देणार नाही, असा तो जो सीन आहे तो जरा मला त्यातला भावला. म्हणजे
1: खरंच म्हणजे ही वेळ आली आहे आता की आपण समुद्राला धीर देण्याची गरज पडते. हा, ढाका चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार पण मिळालेला आहे, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि या महोत्सवाबद्दल पण आम्हाला.
0: पुन्हा सगळे श्रेय आमच्या निर्मात्यांचं.
1: बर.
0: निर्माते सिनेमाला घेऊन इतके एक्सायटेड आहेत की ते प्रत्येक फेस्टिवलची प्रत्येक अवॉर्ड्सची माहिती काढत असतात आणि ते तिथपर्यंत सिनेमा पोहोचवतात. मला फोन करतात की अरे असं असं अवॉर्ड आहे इथे इथे आपल्याला. तर एक दिवस त्यांनी मला फोन केला की ढाका ग्लोबल फिल्म अवॉर्ड नावाचं एक अवॉर्ड आहे आणि तिथे एक फिल्म फेस्टिवल आहे, तिथे आपल्याला एंट्री करायची. तर मी म्हटलं काय कसं म्हणजे त्याच्या प्रोसिजर. त्यांनी मला एक लिंक पाठवली, ते त्या लोकांनी त्यांना ती पाठवली होती. आम्ही ते फॉर्म वगैरे भरले, सगळं काही हे केलं आणि काही दिवसांनी आम्हाला त्याचा रिझल्ट आला की सिनेमाला 3 अवॉर्ड मिळाले, बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट स्टोरी आणि बेस्ट स्क्रीन प्ले. म्हणजे यातून खरं तर मला हे सांगायचं की जगात लोकांना याची उत्सुकता आहे, त्यांना देखील असा विषय हवाय, लोकांनाही हे पाहायचं आहे. आता एंटरटेनमेंटचा खरं तर फॉर्म जरा बदलला आहे. आपण आता युट्यूबवर किंवा इतर मोबाईलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचं एंटरटेन स्वतःला करवून घेतो. म्हणजे आज सध्या ते रील्स आणि ते एक एक मिनिटमध्ये एंटरटेनमेंटचा तो एक सोर्स झालेला आहे. सिनेमा हा एक वेगळा सोर्स आहे, परंतु लोकांना आज असेही सिनेमे आवडतात, त्याच्यासाठी सुद्धा लोक वेळ देत आहेत, त्याला अवॉर्ड देत आहेत. तर हे सुद्धा ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे सुद्धा धन्यवाद.
1: जसं तुम्ही आता म्हणालात की लोकांची इच्छा असते की यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा, पण तो कसा काढायचा हे प्लास्टिक बाबा सारख्या चित्रपटातून मार्गदर्शन नक्कीच होऊ शकतं. आणि तुमच्याबद्दल आणखी थोडस जाणून घ्यावं असं वाटतंय की एक दिग्दर्शक म्हणून, चित्रपटाचा दिग्दर्शक लेखक म्हणून तुम्ही यापूर्वी कुठले कुठले चित्रपट किंवा काही या क्षेत्रात काही केलं असेल तर त्याबद्दल.
0: मी ऍक्च्युली अगदी सुरुवातीपासूनच बोलायचं म्हटलं तर चौथीतच मला असं वाटलं होतं की मला कलाकार व्हायचंय.
1: बर.
0: मी चौथीत असताना मला विजय तेंडुलकरांचं एक नाटक होतं पाटलाच्या पोरीचं लगीन, त्या नाटकात मी काम केलं होतं. आणि शाळेतली गंमत अशी होती की जे स्पोर्ट्स मध्ये मुलं आहेत त्यांना नाटकात घेणार नव्हते.
1: बर.
0: नेमके स्पोर्ट्स झाले होते आणि मी सगळ्या स्पोर्ट्स मध्ये ना त्यावेळी मला सगळीकडेच पारितोषिक मिळाले होते.
1: बर.
0: आणि मग असं झालं की मला नाटकात नाही घेणार. मग तिथे मात्र मी सारखं त्या नाटकाच्या रिहर्सल पाशी गुपचूप जायचं, थांबायचं आणि पाहत राहायचं. आणि मॅडम त्याच होत्या, लांजेकर मॅडम म्हणून होत्या त्या चौथीत माझ्या, त्याच मॅडम ज्या स्पोर्ट्स करता होत्या त्या मला पाहून हाकलून द्यायच्या. आणि तो एक मुलगा जो पिंड्याचा अर्वण करत होता त्याला तो जमत नसे आणि मी त्याला गुपचूप तिकडून करून दाखवायचं की असं कर असं कर. त्यांनी मला शेवटी त्याच्यात घेतलं.
1: बर.
0: आणि मला त्या नाटकात पुरस्कार मिळाला, म्हणजे ऍक्टिंगचं पारितोषिक मिळालं. तिथून मला कळालं की माझी ही आवड आहे, म्हणजे मला हे आवडतंय. मग मी तेव्हाच ठरवलं की मला ऍक्टर व्हायचंय. मग पुढे 10वीत आल्यानंतर मी बाबांना सांगितलं होतं की आता 10वी आहे, त्यांचं ठरलं होतं मला इंजिनिअरिंगला करायचं. त्याचं मला टेक्निकल बेस असल्यामुळे मी त्याच्यातही टेक्निकलमध्ये पुण्यामध्ये 95 टेक्निकल, म्हणजे स्कूल मधून टेक्निकल असेल तेव्हा मी फर्स्ट आलोय.
1: बर.
0: तर सांगायचं तात्पर्य काय, त्यामुळे मला टेक्निकलला लगेच ऍडमिशन मिळणार होतं.
1: बर.
0: पण मी बाबांना सांगितलं की मला 60% पडणे

0: इतकंच मी अभ्यास करणार आहे, मला ऍक्टिंग करायची आणि मला 61% पडली, जे की मला आउट ऑफ मार्क्स असायचे स्कूल्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, सायन्समध्ये. बोर्ड एक्झाममध्ये ना एका दुसराच मार्क कमी आहे, पण बाकीच्या विषयांमध्ये मी ते कमी कमी लिहून 60% सांगण्यापूर्वी असं की हे करायचं म्हणून खूप हे केलं, घोळ घातला. आणि जसं कॉलेजमध्ये गेलो, मला पहिला सिनेमा मिळाला फिरोज खान यांचा, त्याचं नाव होतं प्रेमागन. तो फद्दून खानचा पहिला सिनेमा होता, तो एनडीएमध्ये पुण्यात शूट झाला होता. त्या सिनेमामध्ये मी काम केलं. तसं मी तेव्हा मार्शल आर्ट्स ब्लॅक बेल्ट होतं माझ्याकडे, आणि त्याच्यामध्ये मार्शल आर्ट्सचे खूप सीन्स होते, ते मी करत होतो. आणि ते करताना मजाही खूप आली, त्याचेही मार्शल आर्ट्सचे काही सीन्स होते फद्दून खान यांचे. त्यानंतर मी भरपूर सिनेमे केले आणि मुख्य भूमिकेत जेव्हा मी काही कामं केली ती 2012 माझा करुणा शिवशंकर नावाचा एक सिनेमा आला होता, तो मी लिहिला होता आणि त्याच्यात मी रोलही केला होता. त्याच्यामध्ये निशा परोळेकर, विजय चव्हाण वगैरे सगळे होते. तो कोल्हापूरमध्येच आम्ही शूट केला होता. तो सिनेमा बरेचदा टीव्हीला लागतो. त्याही सिनेमानं मला भरपूर पुढची कामं मिळवून दिली. त्यानंतर युथ बदल घडवण्याची ताकद नावाचा एक सिनेमा मी लिहिला आहे. तो मी ऍक्च्युली त्यालाही सांगली कारण आहे तो सिनेमा लिहिण्याच्या मागे, कारण माझे जे सासरे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांचे पीए होते, आणि काही कारणास्तव त्यांना जायचं होतं आटपाडीला. तर ते मला म्हटले की तू येतोस का, मला काही कामानिमित्त जायचंय, म्हणून मी आटपाडीला निघालो. युथ या सिनेमाची स्टोरी अशी, पाण्याचा प्रश्न आहे त्या सिनेमामध्ये. तर मी तिथे आटपाडीला जाताना मला काय कळालं की खूप लांब पर्यंत लोक चालत चालत अनवणी जात आहेत, ते प्लास्टिकची भांडी वगैरे घेऊन, आणि माझ्या गाडीमध्ये मात्र पाणी होतं, विकत घेतलेलं पाणी. आणि हे लोक पाण्यासाठी, आम्ही मी बरेच वेळ चालत असताना 15-20 मिनिटचा रोड गाडीनं म्हणजे, तर मी त्यांना म्हटलं की 15-20 मिनिट आपण ट्रॅव्हल करतोय पण लोक संपत नाहीत, कोणीतरी दिसतच, कोणीतरी दिसतच, मग पाणी कुठे आहे पुढे, कुठून आणणार आहेत हे पाणी. तर ते म्हटले की ते मलाही माहीत नाही, पण लोक असं पाण्यासाठी जातात आणि करत. रोडवरती असे ब्लू कलरचे बॅरल्स होते खूप, ते काही रिकामे, काही अर्धे भरले असतील किंवा काही. तर मला असं वाटलं की अर्धा तासाच्या अंतरावरती भरपूर पाणी आहे, किंवा पाणी आहे, किंवा तिथे पुढे सुद्धा पानपट्टीवर पाणी आहे जे विकत घेऊ शकतो आपण, पण या लोकांकडे पाणी नाही आहे. मला ती थोडी विषमता वाटली आणि मी त्याच्यावरती तो सिनेमा लिहिला की युथ बदल घडवण्याची ताकद. खूप विशेष मला वैयक्तिक आवडलेला सिनेमा आहे. थिएटरिकल त्या सिनेमाला त्यावेळी यश मिळालं नाही, रिलीज करताना काहीतरी अडचण झाली असेल. खरं तर सिनेमा या गोष्टीवरती, सिनेमाचा बिझनेस, निर्मात, सिनेमाचं मेकिंग, मराठी फिल्म इंडस्ट्री याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे. त्याचा आता माझं वय 50 असल्यामुळे मी त्याचा भरपूर अभ्यास, तुमच्या लक्षात आलं असेल की 4th पासूनच मी याच्यात असल्यामुळे पूर्ण वेळ मी त्याच्यात घालवला. मी दुसरं काही करत नाही, आजही काही दुसरं करत नाही, मी पूर्ण वेळ सिनेमामध्ये असतो. त्यानंतर माझा सिद्धार्थ जाधव आणि मी एक सिनेमा दुनिया गेली तेल्लवत नावाचा एक, त्यामध्ये आम्ही दोघे कलाकार म्हणून काम करतो. त्या सिनेमामध्ये मला एक छान गोष्ट अशी, अनिल कालिलकरांबरोबर काम करायला मिळालं. ते त्या सिनेमाचे लेखक आहेत, परंतु काही कारणास्तव मला त्या सिनेमात लिहिण्याची संधी मिळाली आणि मी त्यांच्या अंडर लिहायला मदत केली, म्हणजे मला शिकायला मिळालं बरं काही. मधुसूदन कालेलकर त्यांचे बाबा, ज्यांचं आम्हाला 4th जसं मी तुम्हाला म्हटलं, 8th-9th-10th दरम्यान त्यांचे धडे असायचे आणि लेखक मधुसूदन कालेलकर. तर तुम्ही त्यांच्या घरी जेव्हा जात गेलो अनिल कालेलकरांच्या, तेव्हा पहिल्यांदा मला ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचं घर लागलं आणि पुढे सचिन तेंडुलकरचं, आणि त्या रोडला मधुसूदन कालेलकर रोड असं नाव दिलेलं. तर ते माझ्यासाठी खूप विशेष होतं
1: खरंच.
0: आणि अनिल कालेलकरांच्या घरी गेल्यानंतर मला कळलं की मी आज मधुसूदन कालेलकरांच्या घरी आलोय. आणि ते सगळं पाहिल्यानंतर, त्यांचं सेटअप पाहिल्यानंतर, रायटर म्हणून जी त्यांची जी रूम, तेव्हा मला कळलं की एक लेखकाची रूम कशी असते, किती सुंदर, आणि ते अँबियन्स कसं सुचतं मग ते. ही सूचना सुद्धा खूप दैवी आहे बरं का, असं
1: ती एक प्रतिभा आहे.
0: आपण ठरवतो, आपण लिहितो, खरं तसं होत नाही, शाईवरून येते ती. तर ते असे काही सिनेमे लिहिण्याचा योग आला असे मराठीमध्ये. आणि आत्ता ह्या प्लास्टिक बाबा नंतर, जसं तुम्हाला मी म्हटलं की समुद्रावरशी बोलताना तो, तसं मला असं वाटलं की निसर्गातून, निसर्गाला गरज आहे काहीतरी माणसाला सांगायचं आहे. निसर्गाला या गोष्टीची गरज आहे की कोणीतरी एक मीडिएटर व्हावा जो माझ्या बाजूने बोलेल. या अनुषंगाने मी नवीन सिनेमा लिहिलाय अभयारण्य नावाचा.
1: बरोबर.
0: त्याचं अर्ध शूटिंग पूर्ण झालं दाजीपूरमध्ये, आता थोडस सांगलीमध्ये केलंय, थोडं बाकी आहे जे आता मी म्हैसाळमध्ये करणार आहोत. तर

0: मध्ये मी तो ते जे मनामध्ये होतं की निसर्ग मनुष्य अशी काहीतरी बोलतोय, तर ते झाडांच्या अनुषंगाने झाड मनुष्याला काहीतरी बोलायला सांगतंय बुवा, अशा पद्धतीचा तो सिनेमा लिहिलाय. तोही आता 1-6 महिन्यात पूर्ण होईल. तोही अशाच धाटणीचा सिनेमा आहे. एंटरटेनमेंट त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कमी आहे, परंतु लोक एंटरटेन होतील असा एलिमेंट त्याच्यामध्ये आहे.
1: ज्या अव्यक्त भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं महत्वाचं काम चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला करायचंय हे आतापर्यंतच्या आपल्या चर्चेवरून लक्षात येत आहे. तुमचा कल जो आहे संवेदनशील विषय हाताळायचे आणि जास्त करून पर्यावरण विषयक, कारण सध्या ऐरणीवर विषय हे आलेले आहेत, त्यामुळे हे समाजासमोर आणणं गरजेचं आहे. तरी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून असं काही मनात आहे का की अशा प्रकारचा चित्रपट मला करायचाच आहे, आज ना उद्या, मग तो मी कधी करेन हे माहीत नाही, पण हे मला करायचंय, तेव्हा मग मी चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वतःला शाबाशकी देईन, असं काही?
0: ऍक्च्युली काय म्हणजे सुरुवातीला जसं तुम्हाला मी सांगितलं, मी जेव्हा क्षेत्रात आलो या मला मी निर्माता म्हणून आलो. खरं तर मी पहिला सिनेमा प्रोड्यूस केला होता आणि त्या सिनेमाचं नाव होतं कॉलेजियन्स. माझे मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून 2003-04 प्रोड्यूस केला होता तो सिनेमा. तो सिनेमा संपूर्णत आम्हाला शिकवून गेला, म्हणजे लॉस मध्ये गेला. मग आता असं ठरलं, कारण घरी मी सांगितलं होतं की मला या क्षेत्रात काहीतरी करायचंय, आणि जेव्हा कळतं की अरे यश जरा लांब आहे किंवा हे फिक्स नाही, मग मी घरी सांगितलं की मला आता याच्यातच करू दे, जे पैसे खर्च झाले ते मी यातूनच कमवतो. मग मी पैसे कमावणं आणि काम करणं या कलाकाराबरोबर ही होतं खरं. मला पुण्यात असे, तेव्हा माझं शिक्षण वगैरे पुण्यात झालंय. मग मी मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथे जेव्हा काम करायला गेलो तेव्हा इकॉनॉमिकल अडचणी प्रथम आल्या, कारण मी घरच्यांना सांगितलं होतं तेव्हा मी माझं करतो, तर त्यावेळी पैशाकरता जी कामं करावी लागली. मग खूप कामं केली, म्हणजे आपल्या बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत असं समजूया आपण. सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे माझे खूप जवळचे मित्र होते विक्रम गायकवाड, जे मेकअप आर्टिस्ट, ज्यांना मेकअपसाठी 5 नॅशनल अवॉर्ड्स आहेत, तर त्यांनी खूप शिकवलं, त्यांनी खूप कामं दिली, त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. रंग दे बसंती सिनेमा त्यांनी मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथं काम, आणि तो मी जवळपास 1-20 दिवस सिनेमा केला. तोही मी ऍक्च्युली मी त्यांना आमिर खानची ऍक्टिंग बघायची आहे मला म्हणून काम द्या केला होता सिनेमा. असे अनेक सिनेमे, ऍड फिल्म्स, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबर केल्या. मॉन्टी शर्मा म्हणून एक म्युझिक डिरेक्टर आहेत, मॉन्टी शर्माबद्दल सांगायचं झालं तर सावरिया सिनेमामध्ये त्यांना जब से तेरे नैना यासाठी नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मिळालाय, किंवा त्यांना एक विशेष अवॉर्ड असं मिळालंय ब्लॅक सिनेमासाठी. खूप परीक्षा होते आणि मगच ते अवॉर्ड दिलं होतं. तर मॉन्टीजीन बरोबर सुद्धा खूप कामं करायला मिळाली. म्हणजे झालं असं की मला सिनेमाच्या मेकअप डिपार्टमेंटशी संबंधित, डायरेक्शन डिपार्टमेंटशी संबंधित, इकडे मॉन्टीजीन बरोबर म्युझिकशी संबंधित, अशा सगळ्या क्षेत्रातून काम करायला मिळालं. त्यामुळे झालं काय की सिनेमा बनवण्यासाठी जी एक परिपक्वता लागते ना, ती या लोकांमधून मिळाली. मग जनसेवा न्यास नावाचं एक त्यांचं एक प्रोडक्शन होतं, वीर सावरकर सिरियल होती, आणि ती मला राजदत्तांबरोबर करायला मिळाली. राजदत्त एक खूप प्रतिभावंत आणि खूपच ज्ञानी असे दिग्दर्शक, तर नाना पाटेकर त्यांना गुरु मानतात, तर त्यांच्या सिरियलमध्ये मला काम करायला मिळालं सुरुवातीला. नंतर सिरियल मी 2006 पर्यंतच केलं, तिथून सिरियल्समध्ये काम बंद केलं. म्हणून सांगायचं म्हणजे तात्पर्य आहे की पैसे कमवण्यासाठी मी सगळी कामं केली, सगळ्या प्रकारची कामं केली. मला माझं काहीतरी करायचंय, आपला काहीतरी सिनेमा करायचाय, आपलं काहीतरी विशेष करायचंय, असं काही असण्यापेक्षा मला असं काहीतरी करायचंय जे मराठी फिल्म इंडस्ट्री जी आहे ना त्याच्याकरता असेल. मग मी हिंदीमध्ये जास्त रमलो नाही, म्हणजे मी पैसे कमवण्यासाठी तिकडे काम केलं, आजही करतो, अजूनही मी रायटिंग वगैरेचे काही कामं, क्रिएटिव्ह अशी काही कामं करतो. अशी जी छोटी मोठी कामं असतात ती सांगणारी की नाही, पण त्यात पैसे खूप असतात, मग ती कामं मी करतो. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये आता मी सुरुवात केली मराठीसाठी, मराठीतून मी पुढे यायचं ठरवलं, तर मला मराठीमध्ये ना नेहमी मराठीला सध्या असं चाललंय की ऑडियन्स बरेचदा कमी, सगळेच सिनेमे चालत नाहीत, किंवा मराठी चित्रपट सृष्टीला जरास तेवढं जर दुय्यम मानल्यासारखं असं होतंय. त्याचं कारण लोक सांगतात बॉलिवूडच्या जवळ असल्यामुळे, मोठ्या झाडाखाली

0: झाड उगवत नाही वगैरे, पण तसे खूप चांगले चांगले दिग्दर्शक ज्यांचे सिनेमे चालत आहेत, पण तरी देखील मराठीला एक स्टार किंवा मराठीला जसं साऊथ इंडस्ट्रीला जे मिळाले ते मराठी इंडस्ट्रीला मिळालं नाही अशी जी खंत आहे ना, मग ती ऍक्च्युली मी जेव्हा अभ्यास करत गेलो जेव्हा मला काय कळालं मध्ये मराठी इंडस्ट्री सगळ्यात उंच होती जेव्हा किंवा सुरुवातीला, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून जर आपण विचार केला ना मराठी सिनेमांची क्वालिटी आणि हिंदी सिनेमांची क्वालिटी खूप सिमिलर आहे.
1: बर.
0: आणि तेव्हा मराठी सिनेमा वर्ल्ड सिनेमा किंवा पूर्ण देशाचा सिनेमा होता. स्वातंत्र्यानंतर मराठी लँग्वेज मराठी रिजनल लँग्वेज झाली, अदरवाईज मराठी सिनेमा देखील भारतीय सिनेमाच होता, आजही भारतीय सिनेमाच आहे पण रिजनल नव्हता. त्याची जी भाषा होती मराठी ती भाषा तेव्हा सुद्धा भारतीयच मानली जायची किंवा कारण तिला हिंदी भाषा आपल्या भारताची राष्ट्रीय भाषा आहे असं काही स्वातंत्र्याच्या आधी ठरलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या आधीचे जे अगोदरचे जे सिनेमे आहेत ते सिनेमे तुम्ही जर पाहिलेत मराठी सिनेमे तर खूप ह्यूज आहेत. आणि आपल्या व्ही शांताराम सरांचे जर सिनेमे तुम्ही पाहिले तर त्यात सुद्धा खूप गमती आहेत. आता हे सगळं तेव्हाचं जे आहे तेव्हाचं जे स्टारडम आहे किंवा तेव्हाचे जे फिल्म मेकिंग आहे ते आत्ताच मराठी सिनेमाला मिळत नाही, ते स्टारडम का मिळत नाही. आता काय मराठी सिनेमाच्या मध्ये असं दोन आता गोष्टींमध्ये जर विभागायचं म्हटलं तर कॉमेडी करणारे कलाकार मराठीमध्ये सुपरस्टार होतात अशी एक हे. आता त्याच्यामध्ये पूर्वी जसं रवींद्र महाजन खूप कलाकार आहेत, चंद्रकांत सूर्यकांत मांडर खूप कलाकार आहेत, आपले कुलदीप पवार खूप जबरदस्त कामं केली आहेत त्यांनी, खूप सिनेमे जबरदस्त निर्माण केले आहेत. आणि अगदी पॉलिटिक्सवरती एक दोन सिनेमे आहेत पहा सामना आहे, तुम्ही जर का शांतपणे बसून हे सिनेमे पाहिले तर तुम्हाला हे हिंदीच्या तोडीचे वाटते, त्याचं मेकिंग आणि प्रोडक्शन व्हॅल्यूज खूप छान आहेत. आत्ता काय होतं पैसे त्याच्यापेक्षा जास्त आहेत इंडस्ट्रीमध्ये पण ती प्रोडक्शन व्हॅल्यू नाही मिळत, नेमका तो सिनेमा तसा नाही मिळत जसा मराठी माणसाला पाहायचा आहे.
1: बर.
0: म्हणजे सिनेमामध्ये श्रीमंती दिसणं आणि गरिबी दिसणं हा वेगळा मुद्दा, परंतु सिनेमाचा जो कोर हार्ट असतो ना ज्याला आपण सिनेमा म्हणतो सिनेमॅटिक असतात त्या गोष्टी, थिएटरिकल असतात त्या गोष्टी, तर त्या गोष्टींचा थोडस टेक्निकल पार्ट जो आहे ना तो कुठेतरी मिसिंग होतो. मग आता मला जे सिनेमा बनवायचा तुम्ही जो प्रश्न विचारलात ना त्यात काय माहिती का ते कोणी काही कंटेंट ओरिएंटेड नाही आहे. मला जो सिनेमा बनवायचा आहे तो कंटेंट ओरिएंटल नाही आहे किंवा तो कमर्शियल किंवा एखादा या धाटणीचा पण नाही
1: आहे.
0: मला सिनेमा सिनेमॅटिक बनवायचा आहे. तुम्ही जर पूर्वीचे पाहिले जॅकी श्रॉफचे सुभाष घई सर त्यांचे जर सिनेमे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते सिनेमे असे अंगावर येतात, त्यांचे सीन्स अंगावर येतात, म्युझिक अंगावर येतं. असा सिनेमा बनवायचा मला, म्हणजे जो सिनेमा सिनेमॅटिक असेल. म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पुन्हा आपण सिरियलचे शॉट बघितले तर उपयोग नाही असं होतंय मराठीमध्ये. म्हणजे नेमकं काय होतंय मराठीत हे लोकांना सांगता येत नाही, ऑडियन्सला नेमकं का आवडत नाही. कारण काय असतं माहिती का सिनेमाला सिनेमा का म्हटलंय, कारण त्याचं टेकिंग वेगळं आहे. रील्समध्ये जे आपण पाहतो तेच जर आपण थिएटरला पाहिलं तर मग काय उपयोग. एवढा महाग सिनेमा 48,000 रुपयाचं भाडं दिवसाचं देतो आपण कॅमेराला, मग त्या कॅमेरात काहीतरी असेल ना जे तुम्हाला दाखवायचं ते दिसायला हवं. सिनेमा तसा लार्जर दॅन लाईफ दिसायला हवा. म्हणजे तुम्ही जर आत्ताचा जवान सिनेमा पाहिला असेल ना, ऍटलीचे जे सिनेमे आहेत ना ते तुम्ही जर पाहिले तर ते सिनेमॅटिक आहेत. जो टेक्निकली म्हणजे सिनेमॅटिक असायला हवा. कॉन्सेप्ट काही असू दे, कमर्शियल असू दे नसू दे, पण कधी कधी असं होतं की कमर्शियल सिनेमामध्ये स्कोप असतो सिनेमॅटिक दाखवण्याचा.
1: बर.
0: आर्ट फॉर्म किंवा पॅरलल फिल्म्स असतात त्याच्यामध्ये स्कोप कमी असतो, त्याला लाईव्हली रियालिटी दाखवण्याचा एक प्रयत्न करायचा असतो, त्याचं जे ॲस्थेटिक आहे ते तर सांभाळायचं असतं, जसं जे तसं आपल्याला दाखवायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण इकडे कमर्शियल सिनेमामध्ये आपण काही करू शकतो तो एक चान्स असतो आपल्याला.
2: तर श्रोते हो, या गप्पा अशाच रंगत जाणार आहेत कारण विषय सुद्धा तेवढाच रंगतदार आहे. आणि डॉक्टर योग नील शंकर यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास खूप मोठा आहे, विविध रंगी आहे, अर्थात प्रवास सुरू पण झाला आहे खूप लवकर, अगदी शालेय वयात, त्यामुळे ऐकण्यासारखं बरंच काही आहे. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण हे सगळं ऐकणार आहोत, आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत, तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तर कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण

0: डॉक्टर युग नीलशंकर यांचा निरोप घेऊया. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम. थँक्यू.
0: कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण.